0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

वेणुधुनी 90.4 एफएम केएलई कणसू तुम्ही ऐकत आहात. संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहसिनी भावे यांच्या सोबत.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. चारुहासिनी भावे आपल्या सोबत होत्या. उद्देश हाच आहे की संस्कृत शिकण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणं. प्रोग्राम कसा होता हे मला जरूर कळवा आणि त्यासाठी नंबर आहे 9019904904. असेच नवनवीन कार्यक्रम ऐकण्यासाठी ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

गुड मॉर्निंग, तुम्ही ट्यून आहात वेणुधुनी 90.4 FM KLE कणसूवरती आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आहे बुधवार 17 जून 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. चांगले दिवस आठवणी देतात आणि वाईट दिवस जीवनाचे धडे शिकवतात. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. इंग्लिश पुरुष क्रिकेट संघाने नेदरलँड विरुद्ध 498 इतक्या सर्वात जास्त धावा केल्या. राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला दिवस होता आजचा. चीन देशाने पहिल्या हायड्रोजन बॉम्बच्या यशस्वी चाचणीची घोषणा केली. आइसलँड देशाने डेन्मार्क पासून स्वातंत्र्य घोषित केले आणि ते प्रजासत्ताक बनले. न्यूयॉर्क बंदरमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे आगमन झाले तेही आजच. मुमताज ज्यांच्यासाठी ताजमहाल बांधला त्यांचे बाळाला जन्म देताना निधन झाले दिवस होता आजचा. साल होतं 1631. RMS लँकॉस्ट्रिया जहाज बुडालं आणि यामध्ये किमान 3000 लोकांचं निधन झालं. दोस्त राष्ट्रांनी फ्रान्स मधून माघार घेण्यास सुरुवात केली तीही आजच्याच दिवशी. आता आजचे जन्मदिवस पाहू. लिएंडर पेस भारतीय टेनिसपटू, पद्मभूषण, पद्मश्री, खेलरत्न, ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडल विजेते यांचाही जन्म आजचाच आहे. नित्यानंद महापात्रा भारतीय पत्रकार यांचाही जन्म आजच. रूथ ग्रेव्स वेकफील्ड चॉकोलेट चिप कुकीचे निर्माते यांचाही जन्म आजच. ज्योतिप्रसाद अग्रवाल भारतीय कवी, नाटककार आणि दिग्दर्शक यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. बाबूराव विजापुरे संगीत शिक्षक यांचाही जन्म आजचाच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कणसूर.

वेणुधुनी 90.4 एफएम केएलई कनसु आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषा तुमच्या सोबत आज राशी भविष्य सांगते आणि सुरुवात मेष राशी पासून आईकडून तुम्हाला फायदा होणार आहे. आज प्रवासाचा योग आहे. पैसे आणि भेटवस्तू मिळाल्याने तुमचा आनंद वाढेल. वृषभ राज, तुमच्या आक्रमकतेमुळे कुणाशी तरी मतभेद निर्माण होतील. मेहनत व्यर्थ जाते असे दिसते. गैरसमज टाळण्याचा सल्ला दिला जातो. मिथुन राज, महिला मित्रांकडून तुम्हाला विशेष लाभ मिळतील. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. वैवाहिक सुखाचा आनंद घ्याल. कर्क राज, तुम्हाला सरकारी लाभ मिळतील. तुमची प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक दृष्ट्या फायदा होईल. सिंह राज, कामाच्या क्षेत्रात येणाऱ्या अडथळ्यांमुळे तुम्ही नियुक्त केलेली कामे पूर्ण करू शकणार नाही. कन्या राज, तुमचे शत्रू तुमचे नुकसान करणार नाहीत याची काळजी घ्या. सरकार विरोधी किंवा अनैतिक प्रवृत्तींना उत्तेजन न देण्याची काळजी घ्या. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. म्हणून 90.4 FM KLE कनसु भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली बनधोनी 90.4 FM वरती तुम्ही ठेवून आहात आणि आता आपण पुढच्या सहा राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. वैवाहिक जीवनात सुखसमृद्धी राहील. आज तुम्ही मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या निरोगी राहाल. मित्रांसोबत फिरायला जाल. वृश्चिक रास. प्रतिस्पर्धी आणि शत्रूंच्या हालचाली आज निष्फळ ठरतील. आर्थिक दृष्ट्या आज फायदा होईल. आजारी व्यक्तींच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल. धनुरास. पोटाच्या आजारांमुळे तुम्ही त्रस्त व्हाल. वाद किंवा चर्चा समस्या निर्माण करू शकतात. मुलांच्या बाबतीत चिंता असेल. मकर रास. पुरेशी झोप न घेणे आपल्या आरोग्यासाठी वाईट आहे. ताजेपणा आणि उत्साहाचा अभाव असेल. महिला वर्गाकडून हानी होण्याची भीती आहे. कुंभ रास. घरात मित्र आणि नातेवाईकांचे आगमन तुम्हाला आनंदी ठेवेल. प्रवासाची शक्यता आहे. शेवटची मीन रास. नकारात्मक विचार तुमच्या मनात राहतील आणि त्यावर मात करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. चला, बारा राशींचं भविष्य पण ऐकलेलं आहे आणि आता आणखीन एक छानसं भक्ती गीत ऐकत्र बनू थोडी 90.4 FM KLE गणसू भक्तिमय सकाळ.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312-473777.
1: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे डब्ल्यू

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्थ मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते, ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेत आज आपण क्रमांक 33 औषधीची म्हणजे वॉलनट या बॅचफ्लॉवर रेमेडीची माहिती घेणार आहोत. वॉलनट हे औषध लिंक ब्रेकर म्हणून ओळखलं जातं. ज्यावेळी एखादा मोठा बदल आयुष्यात घडत असतो त्यावेळी आठवणींचे पाश इतक्या दिवसांच्या अंगवळणी पडलेल्या सवयी पाय मागे ओढतात. या बदलाचा ताण मनावर व शरीरावर येतो आणि त्रास होतो. अशा वेळी हा बदल लगेच अंगवळणी पडावा, नवीन परिस्थितीला सहजतेनं सामोरं जाता यावं यासाठी हे औषध उपयोगी पडतं. जीवनातील महत्वाचे निर्णय, उदाहरणार्थ धर्मांतर, व्यवसाय बदलणं, देशांतर, अशा वेळी हे औषध मनशांती देतं. तसंच लहान मुलांना दात येणं, पहिली मासिक पाळी येऊन तारुण्यात पदार्पण करणं किंवा स्त्रियांची मासिक पाळी जाताना निर्माण होणाऱ्या तक्रारींसाठी हे औषध उपयोगी पडतं. मग त्या तक्रारी शारीरिक असोत वा मानसिक. काही माणसांना छोट्या मोठ्या बदलांची ही चटकन सवय होत नाही. हे बदल अंगवळणी पडायला खूप वेळ लागतो. अशांना वॉलनट टाइपचे व्यक्तिमत्व म्हणता येईल. हनीसकल हे औषध गतकाळातील दुःखद आठवणी व त्यांचे मनावर होणारे परिणाम विसरायला लावतं. माणसाची स्मृती हे वरदान असतं, तरी कधी कधी याच आठवणी मन अस्वस्थ करतात. सुखद आठवणींचे पाश देखील कार्यशीलतेत बाधा आणतात. अशा वेळी हनीसकल उपयोगी ठरतं. तर वॉलनट हे औषध बदल होत असताना ते अंगवळणी पडण्यासाठी द्यावं लागतं. हनीसकल आणि वॉलनट या वरवर पाहता सारख्या भासणाऱ्या औषधातील हा फरक समजून घेणं आवश्यक आहे. सुखद आठवणींचे पाश देखील कार्यशीलतेत बाधा आणतात. अशा वेळी हनीसकल उपयोगी पडतं. तर वॉलनट हे औषध बदल होत असताना ते अंगवळणी पडण्यासाठी द्यावं लागतं. हनीसकल व वॉलनट या वरवर पाहता सारख्या वाटणाऱ्या औषधांमधील हा फरक समजून घेणं आवश्यक आहे. आता आपण काही उदाहरणं पाहू. सासरी आल्यानंतर नववधूला नवीन घरात सर्वच काही नवीन असतं. माहेरच्या आठवणी मनात पिंगा घालत असतात. ठाई ठाई सर्व बदललेलं जाणवतं. अर्थात काही दिवसानंतर या नवीन वातावरणाची, नवीन माणसांची सवय होते. पण तोपर्यंत जुन्या आठवणींमुळे होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक तक्रारी हे औषध दूर करू शकेल. काही जण सांगतात, नवीन ठिकाणी गेल्यावर मला झोपच येत नाही. अशांना या औषधीचा नक्की उपयोग होईल. हाच नियम इतर अनेक ठिकाणी लागू करता येईल. हवामानातील बदल, स्थान बदल, अन्नातील बदल, सभोवतालच्या समाजातील बदल यामुळे ज्यांना त्रास होतो, काही तक्रारी उद्भवतात, अशांना हे औषध देता येईल. आंतरजातीय विवाहाच्या बाबतीत पहिला प्रेमाचा बहर ओसरल्यानंतर मतभिन्नता जाणवू लागते. एकमेकांच्या सवयी, श्रद्धास्थानं, विचारांची भिन्नता इत्यादीतील फरक समजून येतो. दोघांची एकमेकांना खरी ओळख होऊन स्वभाव समजून घेणं, एकमेकांच्या सवयी अंगवळणी पडणं या गोष्टींना वेळ लागतो. कधी कधी भांडणंही उद्भवतात. हे टाळायचं असेल तर वॉलनट घेतलेलं बरं नाही का? अर्थात विचारांना योग्य दिशा देण्याचं काम करावं लागतंच. दारू, सिगारेट, चहा, कॉफी यासारखी व्यसनं किंवा अंगठा चोकणं, नखं कुरतडणं यासारख्या सवयी घालवण्यासाठी वॉलनटचा उपयोग होऊ शकतो. अर्थात औषध योजनेबरोबरच काही मानसिक व्यायामांचीही जरुरी असते. तसंच अनुवंशिक आजारातही वॉलनटचा उपयोग होण्यास मदत होते. मागील एका लेखात सफेद डाग असलेल्या व्हिटिलिगोच्या पेशंटला दिलेल्या इतर औषधांबरोबरच स्वभावानुसार व्हाईट चेस्टनट दिलं व त्यामुळे अपेक्षेपेक्षा लवकर गुण आला असं लिहिलं होतं. त्याचप्रमाणे सफेद डाग अनुवंशिकतेमुळे असलेल्या पेशंटना हे औषध दिल्यामुळे दिलेल्या इतर औषधांचा उपयोग नेहमीपेक्षा जास्त झाल्याचं आढळून आलं. निवृत्तीनंतर येणारं औदासीन्य, घटस्फोटानंतर येणारं नैराश्य इत्यादी बाबतीतही या औषधाचा तारतम्यानं उपयोग करता येईल. वॉलनट या औषधाची जरुरी नसलेल्या व्यक्ती कशा असतात हे पाहूया. अशा व्यक्ती दृढनिश्चयी असतात. एकदा त्यांनी आपलं ध्येय ठरवलं की वेळ प्रसंगी समाज प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने सुद्धा पोहोच जाण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठाई असतं. त्यांची दृष्टी पूर्वग्रह दूषित असत नाही. कसोटीचे नियम लावून एखादं नवीन तत्व सिद्ध झालं की मग ते इतरांच्या गळी उतरवण्यासाठी किती का कष्ट पडेना, ते आपल्या नियमांना चिकटून राहतात. नवीन तत्वांची कास सहजपणे धरून राहतात. पृथ्वी गोल आहे हे प्रथम मांडलं गेलं त्यावेळी ते समाजानं मान्य केलं नाही. याचं कारण वॉलनटिझम, जुन्या रूढी समजुतींना चिकटून राहण्याची वृत्ती. डॉक्टर बॅच हे पॉझिटिव्ह वॉलनट टाईपचे, म्हणजे वॉलनटची जरूर नसणारे असावेत, कारण माणसाच्या मनोधारणेवर, मानसिक लक्षणांवर आधारित अशी औषध योजनेची नवी पद्धत त्यांनी शोधून काढली. रूढ वैद्यकाचा पगडा आपल्या मनावर बसू दिला नव्हता. आता काही रुग्णांची, कारण माणसाच्या मनोधारणेवर, मानसिक लक्षणांवर डॉक्टर बॅच हे पॉझिटिव्ह वॉलनट टाईपचेच, म्हणजे वॉलनटची जरूर नसणारे असावेत, कारण माणसाच्या मनोधारणेवर, मानसिक लक्षणांवर आधारित अशी औषध योजनेची नवी पद्धत त्यांनी शोधून काढली. आणि त्यावेळी त्यांनी रूढ वैद्यकाचा पगडा आपल्या मनावर बसू दिला नव्हता. आता काही रुग्णांच्या हकीकती पाहूया. छोटा अभिषेक, दात येण्याच्या वेळेची सततची किरकिर चालू होती. सारखी आई हवी, आई हवी असं चाललं होतं. घेऊन फिरवत राहिलं तर थोडा शांतपणा. आई अगदी वैतागून गेली होती. कॅल्शियम घटकाची आहारात जोड आणि वॉलनट चिकोरी ही औषधं दिल्यानंतर बाळराजे पुन्हा हसू खेळू लागले. जय श्रीबाई. वय 48 वर्ष. त्यांना चेहऱ्यावर गरम फपकारे मारल्यासारखी संवेदना होऊन चेहऱ्याला घाम येणं, चिडखोरपणा, उदासपणा, झोप न येणं, सांधेदुखी इत्यादी तक्रारी होत्या. त्या मेनापॉझल एज मध्ये होत्या. त्यातच अत्यंत काळजीखोर स्वभाव. मासिक पाळीच्या वेळी अंगावर कमी जास्त गेलं की त्या विचार करू लागत, मला कॅन्सर तर झाला नाही ना. कॅन्सरची त्यांना नेहमी भीती वाटायची. पाळी जाण्याच्या वेळी शरीरात घडणाऱ्या हॉर्मोन्स मधील बदलामुळे अनेक तक्रारी उद्भवतात. मनस्थिती बदलते. जयश्रीबाईंना कोणत्या औषधाची जरूर होती हे सुजाण वाचकांनी हेरलं असेलच. व्हाईट चेस्टनट. जयश्रीबाईंना कोणत्या औषधांची जरूर होती हे सुजाण श्रोत्यांनी हेरलं असेलच. व्हाईट चेस्टनट चिंतेसाठी. त्या एका महत्वाच्या बदलाच्या स्थितीमधून जात होत्या म्हणून वॉलनट आणि जरुरीप्रमाणे त्यांना वाटणाऱ्या भीतीसाठी मिमिलस. एकंदरीत जीवनातील महत्वाचे बदल घडताना मनावर येणारा ताण दूर करण्यासाठी वॉलनट ही पुष्पौषधी अत्यंत उपयुक्त ठरते. धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्त मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: ಆರೋಗ್ಯವೇ ನಿಜವಾದ ಸಂಪತ್ತು. ನಿಮ್ಮ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಆರೋಗ್ಯದ ಕಾಳಜಿಗಾಗಿ ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹ ಹೆಸರು KLE ಹೋಮಿಯೋಪತಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಬಸವನ್ ಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಅನುಭವ ಹೊಂದಿದ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಸುಸಜ್ಜಿತ ಓಪಿಡಿ ಸೇವೆಗಳು, ಆಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಔಷಧಿ ವಿತರಣೆ ಹಾಗೂ ರೋಗಿ ಕೇಂದ್ರಿತ ಚಿಕಿತ್ಸಾ ಸೇವೆಗಳು ಇಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿವೆ. KLE ಸಂಸ್ಥೆ ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ತರಬೇತಿಗೆ ಒತ್ತು ನೀಡುತ್ತದೆ. ಅಲರ್ಜಿ, ಚರ್ಮ ರೋಗಗಳು, ಸಂಧಿವಾತ ಮತ್ತು ಕೀಲು ನೋವು, ಮೈಗ್ರೇನ್, ಉಸಿರಾಟದ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಜೀರ್ಣಕ್ರಿಯೆ ತೊಂದರೆಗಳು, ಮಹಿಳಾ ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಮತ್ತು ದೀರ್ಘಕಾಲದ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಹೋಮಿಯೋಪತಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಆರೋಗ್ಯಕರ ಜೀವನಕ್ಕಾಗಿ ಇಂದೇ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಹೋಮಿಯೋಪತಿಕ್ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರೋಡ್, ಬಸವನ್ ಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448145030 ಹಾಗೂ 8123871607.
1: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड, बसवनकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, PhD. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. NAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे डब्ल्यू

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधुनी 90.4 FM KLE कनसु. जागतिक योग दिनानिमित्त असा विशेष कार्यक्रम घेऊन आली मनीषा तुमच्या सोबत आहे. आज आपण भेटणार आहोत ज्योत्स्ना आंबेवाडकर यांना. तिनं वयाच्या 12 वर्षीपासून योग अभ्यास सुरू केलाय आणि आता गेली 8 वर्ष ती योग शिकवते. तिने मास्टर इन योगा थेरपी केलेली आहे, MA इन क्लिनिकल सायकोलॉजी झालीय. त्यासोबत सध्या PhD तिची सुरू आहे, तीही योगामध्येच. सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ कर्नाटकामध्ये असिस्टंट प्रोफेसर आहे, योगा इन्स्ट्रक्टर म्हणून ती कार्यरत आहे. ज्योत्स्ना, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे.
1: थँक्यू. नमस्ते मॅम.
0: आज आपण जागतिक योग दिनानिमित्त बोलणार आहे, तर सुरुवात तिथूनच करूया की हा जो दिवस आहे आजचा, तो आपण का साजरा करतो.
1: पहिली गोष्ट, जो योग दिवस आहे 2014 किंवा 2014 ह्याचं PM मोदीने ह्याचं प्रपोजल साईन केलं होतं, ताकी आपण योगाचा अवेअरनेस स्टार्ट होऊ देत किंवा लोकांमध्ये योगाबद्दल थोडस अजून जागृती निर्माण होऊ देत. त्यानंतर 21 जून 2015 इंटरनॅशनल योगा डे हा अनाऊन्स केला गेलाय. आणि 21 जूनच हा दिवसच निवडला ह्याच्यासाठी गेलाय ना, कारण का हा एक म्हणजे पुऱ्या वर्षामधला हा एक दिवस आहे जो पूर्ण म्हणजे मोठा दिवस मानला जातो. आणि ह्या ड्युरेशन मध्ये असं होतं ना की ह्याच्यामध्ये जेवढी ऊर्जा किंवा एनर्जी जी निर्माण होते ना ह्या दिवशी खूप जास्ती होते. त्यामुळे ह्या दिवशी आपण जेव्हा करतो ना त्यावेळेला त्याचा बेनिफिट खूप जास्ती होतो. तर असं नाही आहे की ह्याच दिवशी करायचं आपण, पण हे नेहमी आपल्या प्रॅक्टिस मध्ये ठेवायला पाहिजे की एक 10 मिनिटं असो किंवा 15 मिनिटं असो, अशा पद्धतीने आपला प्रॅक्टिस राहिला पाहिजे.
0: बरोबर. म्हणजे 21 जून हा वर्षातला पूर्ण सर्वात मोठा दिवस आहे आणि त्यामुळे हा दिवस निवडला गेलाय. म्हणजे यावेळी सूर्य जास्त वेळ पृथ्वीवर राहतो आणि हे योग अभ्यास वगैरे करण्यासाठी थोडं अनुकूल परिस्थिती असते, त्यामुळे हा निवडला गेला. तर योग म्हणजे नेमकं काय?
1: पहिली गोष्ट, योग हा ह्याचं जे निर्माण जे झालंय ना, ऍक्च्युली काही लोक ह्याला योगा सुद्धा म्हणतात, पण ह्याचं ऍक्च्युली जे त्याचं जे काय म्हणतात त्याचा उद्भव जे झालाय किंवा त्याचं जे रूट आहे त्याला आपण युज म्हणतो. युज म्हणजे जसं मिलन, किंवा ते आत्माचं असो, शरीराचं असो, किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनवरती असो, कशा प्रकार आपण त्याचं युनियन होतं किंवा त्याचं जोड होतं. युज ह्याचा अर्थ असतं की युनियन असणं. तर योगाचं हे आहे ना की आपण हे जे जेव्हा करतो, जसं की महर्षी पतंजलीने म्हणले योग चित्तवृत्ती निरोध, म्हणजे जे योग करण्याने आपले जे चित्त म्हणजे माइंड किंवा आपलं जे ब्रेन आहे त्याच्यामध्ये जे वृत्ती निर्माण होतात किंवा जे पण आपल्याबद्दल काही पण विचार असतात, ज्या पद्धतीचे वासना असू देत किंवा काही असू, ज्या पद्धतीने तुम्ही ते पॉझिटिव्ह असतील किंवा काही वेळेला नेगेटिव्ह असतील, कशा पद्धतीने निर्माण होतात, ते कशा पद्धतीने तुम्ही मॅनेज करताय फिजिकल लेवलवरती, शारीरिक दृष्टिकोनातून, मानसिक दृष्टिकोनातून आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून, हे आपल्याला योग मधून समजतं बेसिकली.
0: मग योगाचे किती प्रकार आहेत तरी?
1: आपण जर तसं बघायला गेलो तर आता जे नवीन ट्रेडिशनल जे मॉडर्न योगामध्ये भरपूर योगाचे प्रकार आले आहेत. जसं की म्हणू शकता की म्हणजे आता हटयोग आलेत. हटयोग तर ट्रेडिशनल झालं. हटयोग, राजयोग हे सगळे झाले ट्रेडिशनल. जे आता मॉडर्नमध्ये आले ते अयंगार योग झाले किंवा पॉवर योग झालं किंवा हॉट योगा ज्याला आपण विक्रम योगाच्या नावाने पण ओळखतो आणि रिस्टोरेटिव्ह योगा, असे वेगवेगळ्या प्रकारचे योग आपण बघतो. पण ऍक्च्युली हे जर बघायला गेलं ना, हे सगळे जे ट्रेडिशनल फॉर्म्स आहेत त्याच्यामधून आपण म्हणजे वेगवेगळ्या वेस्टर्नायझेशनमुळे किंवा काही वेगवेगळ्या गुरुजींनी त्याच्याबद्दल आपले आपले संशोधन केल्यामुळे ना ते आपले आपले नावं दिले आहेत. जसं की ज्याच्यामध्ये आपण अलाइनमेंटच्या बद्दल शिकतो, अयंगारजीने त्याच्यामध्ये खूप छान शिकवलेत की कशा पद्धतीचं आपल्या बॉडीचं अलाइनमेंट झालं पाहिजे, ह्या पोस्चरमध्ये किती अँगलमध्ये किती डिग्रीमध्ये असलं पाहिजे, हे अयंगार योगांचं त्यांचं स्वतःचं योग आहे. सेम वे विक्रम योगा म्हणून एक आहे ज्याला आपण हॉट योगा सुद्धा म्हणतो. त्याच्यामध्ये एक असतं की एक टेम्परेचर बनवलं जातं एक रूम मध्ये आणि त्याच्यामध्ये आपण कसं प्रॅक्टिस करतो हे शिकवलं जातं. पण बेसिक त्याचं मोठी हेच आहे की आपण योगामध्ये सेम आसन करतो, त्याच्यामध्ये प्राणायाम येतात, मुद्राज येतात, बंदाज येतात. तर बेसिकली हे पंचकोशात मॉड्यूल जे आहे ते फॉलो करतात. पंचकोशा म्हणजे त्याच्यामध्ये 5 कोशाज असतात, जसं की अन्नमय कोशा, जसं की आपल्या शरीरात फिजिकल बॉडीमध्ये जे आपण आहे ते, मनोमय कोशा म्हणजे मानसिक दृष्टिकोनातून आपल्याला जे बॉडीला गरजेचं आहे, जसं की ते मेडिटेशन असो किंवा आपला सत्संग असो, हे सगळ्या गोष्टी मनोमय कोशामध्ये येतात. सेम प्राणमय कोश ज्याच्यामध्ये आपला प्राणायाम येतो, प्राणायाम येतं, मुद्राज येतात, हे सगळ्या गोष्टी प्राणमय कोशामध्ये येतात. आनंदमय कोश ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स खेळतो किंवा गेम्स म्हणू शकता किंवा जे आपल्याला इमोशनली खूप जास्ती छान महसूस करवतं, जसं की भ्रामरी प्राणायाम झालं किंवा कोणतंही भजन झालं, हे सगळ्या गोष्टी आनंदमय कोशामध्ये येतात. बेसिकली योगाचं मेन मॉड्यूल हेच आहे की आपण ह्या सगळ्या कोशाज ना किती किती व्यवस्थित पद्धतीने आपण बॅलन्स करत आहोत आपल्या डेली डे टू डे रुटीन मध्ये. हेच सगळे योगांचं मेन मोटिव्ह आहे. ऍट द एंड आपण जे शिकतोय, जास्तीत जास्त आपण ट्रेडिशनल योगाला जास्ती फॉलो केलं तर खूप जास्ती बेटर आहे ऍक्च्युली.
0: अच्छा, मग एवढे सगळे नवीन म्हणजे ऍडव्हान्स कोर्स म्हणायला हरकत नाही म्हणजे योगामध्ये आलेले आहेत आता, तर योगाचे फायदे नेमके आपल्याला काय होतात शरीराला?
1: आता योगाचे फायदे बघायला गेले तर मी चार दृष्टिकोनातून सांगते. फर्स्ट, शारीरिक पद्धतीने बघितलं तर एकतर आपली लवचिकता वाढते, जसं की आपले फिजिकली सगळे बोन्स मसल सगळे आपले स्ट्रॉंग होतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण खूप जास्ती आपल्याकडे स्ट्रेंथ येते. आपल्याला काही करायचं असेल आपण जास्ती एकदम थकलेले नसतो, खूप जास्ती एनर्जेटिक असतो. नेक्स्ट, आपण जेव्हा आपण ह्याच्यामध्ये बघतो मानसिक दृष्टिकोनातून, आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये जसं सिच्युएशन, काही वेळेला आपल्या लाईफमध्ये खूप खुशीवाले क्षण सुद्धा येतात, काही वेळेला दुःखवाले क्षण सुद्धा येतात, पण त्यावेळेला न भांबावून जाता आपण कशा पद्धतीने त्याला सांभाळतो. जसं की ते खुशी आली तरी पण ठीक आहे, आपण त्याच्याबरोबर नाही जातोय की हा खुशीच आहे, एव्हरी टाईम खुशीच नाही येणार. पण जर दुःख आलं तर त्याच्याबद्दल खूप जास्ती मोठा विचार नाही केला पाहिजे. तर त्या पद्धतीने आपण कसं न्यूट्रल राहायला पाहिजे दोन्ही सिच्युएशन मध्ये, हे एक आपल्याला शिकवलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट, आपण जे शिकतो बेसिकली शिकून आपण जे प्रॅक्टिस करत राहतो ना, हे आसनास आपल्याला बेसिकली बेंड करतात की आपण पर्टिक्युलर सिच्युएशनला जर पेन आलं तर कशा पद्धतीने आपण त्याला झेललं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मेंटली म्हणलं तर मानसिक दृष्टिकोनातून आपण बघायला गेलं तर आपण कोणताही जसं इमोशनली आहे आपण बेअर करतो, तर मेंटली कोणताही विल पॉवर आपलं, जसं की काहीतरी होतं आपल्या लाईफमध्ये, काही इन्सिडेंट्स होऊन जातात, तर त्यामधून आपण किती पटकन बाहेर येतो, किती पॉझिटिव्हली बाहेर येतो, हे पण इम्पॉर्टंट आहे. बेसिकली आपलं विल पॉवर इम्प्रूव्ह करायला खूप जास्ती हेल्प करतं, आपल्याला करेजियस बनवायला, बोल्ड बनवायला, आणि लोकांशी कशा पद्धतीने डील करायचं त्याच्यासाठी आपण खूप जास्ती स्ट्रॉंग होतो. आणि नेक्स्ट लास्ट पॉईंट म्हटलं तर स्पिरिच्युअल दृष्टिकोनातून, जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने पार पाडतो ना, तर स्पिरिच्युअली म्हणजे जेव्हा चक्र जागृत झालं, कुंडलिनी योग झालं, हे वेगवेगळ्या पद्धतीचे जे मेडिटेशन्स आहेत किंवा चक्रासबद्दल आहे, ते आपण ग्रॅज्युअली आपण हे आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या डे टू डे लाईफमध्ये सुद्धा आपण ते इन्वाईट करत जातो, कशा पद्धतीने करायचं, काय करायचं.
0: म्हणजे एकंदरीत योग करण्याचे खूप सारे फायदे आपल्या शरीराला होतात, जे आपल्याला कदाचित पटकन दिसून नाही येणार, पण ते कालांतरानं आपल्या लक्षात येतीलच.
1: करेक्ट,
0: म्हणजे इंटरनल बॉडी जी आपली आहे ती चांगली करते योगाभ्यासामुळं. पण आता ज्योशना, मला वाटतं की सगळ्यांना असे इन्स्टंट रिझल्ट हवे असतात, आणि खूप सारं ही इंडस्ट्री खूप मोठी आहे, त्याच्यामध्ये बरेच प्रकारे एक्सरसाइज घेतली जाते, वेगवेगळे प्रकार आहेत. मग कम्पेअर टू दॅट कसं आपण म्हणजे योगला समोर आणू, आणि काय केलं पाहिजे, किंवा काय ह्याच्यापेक्षा जास्त आपण आणि सांगू शकतो?
1: ओके, पहिली गोष्ट तर आपण ना योगला असं समजतो की हे एक्सरसाइज आहे, किंवा जसं की जिम मध्ये गेलो आपण, हा ठीक आहे मी स्ट्रेचिंग केलं, हे मी योग केलं ना, ह्याच्यामध्ये काय वेगळं आहे? ही पहिली गोष्ट, हे मिसकॉन्सेप्शन आहे काही लोकांचं. एक तर आहे ना, एक्सरसाइज जे आहे ते बॉडीला, जसं की आपला आपले इंजिन असेल त्याला चालवायचं काम करतं, पण योग जे आहे ना ते इंजिनला कशा पद्धतीने खूप दूरपर्यंत त्याला व्यवस्थित त्या इंजिनचं सांभाळ करत आपण कशा पद्धतीने दूरपर्यंत जातो, हे योगचं उद्देश आहे. फक्त इंजिन नाही चालवत, इंजिनची पण काळजी घेतोय, त्यासोबत आपण त्या इंजिनला आपण पुढे पण जातोय, हे मेन गोष्ट आहे ह्याच्यामध्ये. आणि सेकंडली म्हणायला गेलं ते आपण हे कसं करायचं, की आता जसं इन्स्टंट रिझल्ट हवं आहे, तर ह्याच्यासाठी एवढंच आहे ना की आपण फक्त 10 मिनिटं जरी काढलो ना आपल्या लाईफ मधला, म्हणजे लाईफ मधला म्हणण्यापेक्षा दिवसामधला जरी 10 मिनिटं, तो 10-10 मिनिटं डिवाइड केलं पाहिजे. जसं की 10 मिनिटं तुम्ही फक्त श्वासाकडे लक्ष द्याल, 10 मिनिटं तुम्ही फक्त शरीराकडे लक्ष द्याल, आणि 10 मिनिटं जे असतील ते तुम्ही फक्त म्हणजे जे मनातले विचार आहेत ते शांत करण्यासाठी घाला. जर एवढे पण 10 मिनिटं जमत नसेल तर ते तुमच्या अकॉर्डिंग 5-5 मिनिटं करू शकता, 15 मिनिटं असं ठेवू शकता. पण ह्याच्यामुळे काय होईल ना, आता स्टार्टिंगला एकदम 5 दिवसात किंवा 2 दिवसात रिझल्ट नाही येणार, तुम्ही ग्रॅज्युअली जसं करत जाल ना तर जास्ती हेल्प होत जाईल. तर ते स्टार्ट करण्यासाठी फर्स्ट काय करावं, पहिलं आपल्याला जसं नॉर्मल श्वास सुरू आहे ना, फक्त डोळे बंद करून त्याच्याकडे लक्ष केंद्रित करायचंय, जसं चाललंय त्याच्याकडे लक्ष द्यायचंय. पण त्या वेळेला असं नाही व्हायला पाहिजे की आपण तो श्वास जातोय हे फक्त ऑब्झर्व करतोय, पाठीमागे मनामध्ये विचार सुरू आहेत, असं नाही झालं पाहिजे. आपलं मन सुद्धा तिथेच असलं पाहिजे. तर त्यावेळेला काय होतं, दोन्ही कामं होत आहेत. जसं मी म्हणाले ना की 10 मिनिटं तुम्ही तुमच्या विचारांना शांत करा, 10 मिनिटं श्वासाकडे लक्ष द्या, पण हे जेव्हा तुम्ही दोन्ही एकत्र करताय ते तुमचे 10 मिनिटं मिक्स होत आहेत ना,
0: तर
1: तुम्हाला 10 मिनिटं सफिशियंट आहेत की ते दोन्ही बॅलन्स करण्यासाठी. आणि नेक्स्ट 10 मिनिटं जे आपले आहेत ते शरीरासाठी आहेत. तर त्या शरीराच्या प्रॅक्टिस मध्ये असं ठेवू शकता की पहिला सूक्ष्म व्यायाम करून घ्यायचा 4-5 मिनिटांमध्ये, आणि बाकीचे जे 5 मिनिटं उरतात ना त्याच्यामध्ये तुम्ही सूर्यनमस्कार करू शकता किंवा चंद्रनमस्कार करू शकता. ते नाही झालं तर तुमच्या अकॉर्डिंग हेल्थच्या अकॉर्डिंग काही आसनास दिले असतील, जसं की बॅक पेन आहे कुणाला तरी, तर आपण बॅक पेन साठी कोणते आसनास केले पाहिजे तर त्यावेळेला तुम्ही तेच आसनास आणि प्रॉपरली करा. असं नाही की फक्त आपण फिजिकली आसन्स करतोय, हात उचलायला सांगितले तर उचललो, असं नाही झालं पाहिजे. त्यावेळेला आपण श्वास आणि आपलं माइंड त्याच्याकडे असलं पाहिजे, जसं की आपण हात उचलतोय त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष, संवेदना महसूस झाला पाहिजे की कसं होतंय काय होतंय. त्यामुळे काय होतं आपल्या बॉडी आपल्या लाईफमध्ये सुद्धा जे पण होत असतं ना सूक्ष्म दृष्टिकोनामध्ये सुद्धा, जसं की आपल्या फॅमिलीमध्ये सुद्धा काही होत असेल त्याचं आधीच आपल्याला समजतं की हे काहीतरी होतंय, हे आपल्याला एवढं सटल सेन्सेशन फील होत असतात, त्याच्यासाठी आपण पहिला खूप सूक्ष्म झालं पाहिजे.
0: अच्छा ज्योष्णा, योग मध्ये म्हणजे श्वासाला खूप महत्व दिलंय, म्हणजे श्वासावर नियंत्रण किंवा इनहेल करणं वगैरे, म्हणजे ते त्या त्या वेळी झालं पाहिजे इतकं महत्व आहे, तर असं का आहे?
1: पहिली गोष्ट तर जेवढा आता तुम्ही जर एक एक्झाम्पल घेतला, जसं की मी ज्यावेळेला आता तुमच्याशी बोलत आहे आता माझा श्वासाचा जो पेज आहे तो काहीतरी असू शकतो की थोडा हॅपझार्ड असेल किंवा थोडस अपडाऊन असेल, पण जेव्हा मी शांत असेल ते अजून शालो किंवा एकदम स्लो होतो. तर आपल्याला आता आपण आता एवढी जसं धकाधुकीचं लाईफ सुरू आहे किंवा खाणं पिणं जसं सुरू आहे ना, त्याच्यासाठी आपल्याला गरजेचं आहे की आपण खूप स्लो झालं पाहिजे.
0: अच्छा,
1: ऍटलिस्ट आपल्या बॉडीसाठी जितकं आपण स्लो होऊ ना तर आपलं ब्रीदिंग जे आहे, जसं की ऑक्सिजनची जी मात्रा आपल्या बॉडीला जी नीडेड आहे ना, तर ती पूर्णपणे आपण घेऊ शकतो, आपल्या लंग्सना प्रॉपरली ऑक्सिजन मिळू शकेल. त्यामुळे काय होतं ना, जे काही लोकांना होतं ना की झोप नाही येत, ज्यांना इन्सोमनियाचा प्रॉब्लेम असतो, काहीला अँगर इश्यूज होतात, अँझायटी होते, तर ह्या सगळ्या गोष्टी सावकाश सावकाश कमी होतात. हे सगळा जो खेळ आहे ना आपल्या श्वासाचाच आहे. जसं तुम्ही श्वास जितका सावकाश पोराल किंवा जेवढ्या सावकाश पद्धतीने तुम्ही ते ऑब्झर्व करत कराल ना, जेवढं स्लो होईल तसं तुमचं अँगर इश्यूज कमी होतील आणि तुमचे सगळे व्याधी जेवढे पण असतील ते पण सावकाश सावकाश कमी होत जातील. पण त्याच्यासाठी आपल्याला प्राणायाम आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे प्राणायाम आहेत. ते जरी नाही झालं तरी पण फक्त ब्रीदिंग वरती आपण लक्ष ठेवत स्लो स्टडी मेडिटेशन मध्ये जरी केलो तरी चालेल, ते सुद्धा काफी आहे.
0: अच्छा, म्हणजे याच्यासाठी आपल्या श्वासाकडे थोडंफार लक्ष आपलं असलं पाहिजे. जसं तू म्हणलीस की म्हणजे वेगवेगळ्या पद्धती आपण डिस्कस केल्या आता आणि लोकांना आता इन्स्टंट रिझल्ट हवा आहे, त्याच्यामध्ये तू खूप चांगलं एक्सप्लेन केलीस की किमान 15 मिनिटांना तरी आपण सुरुवात करावी, ज्याच्यामध्ये श्वासावर आधी थोडंसं काम करावं, लक्ष द्यावं, म्हणजे माइंड आपलं एकत्र करण्यासाठी प्रयत्न करावेत. पण आजकालच्या जीवनामध्ये म्हणजे तब्येत व्यवस्थित सांभाळायची म्हटलं की वेट लॉस पहिल्यांदा आला आणि वेट लॉस करण्यासाठी या सगळ्या गोष्टी कितपत म्हणजे सूट होतील?
1: पहिली गोष्ट वेट लॉसचं जे मेन जर म्हणू शकता त्याचं जे एम किंवा मोटो आहे ना, एक आहे की आपलं जेव्हा वेट लॉस करायचं असतं आपण काय करतो, जास्तीत जास्त आपण फिजिकल गोष्टींकडे जास्ती लक्ष देतो, जसं की जिम झालं किंवा आपण आपलं खाण्यापिण्यामध्ये खूप जास्ती असं करतो की भात नाही खाल्लो, साखर नाही खाल्लो, किंवा असं होऊ शकतं की 2 टाइम्सचं आपण जेवण बंद करतो, हे असं सगळ्या गोष्टी होतात. पण हे आहे ऍक्च्युली चुकीची पद्धत आहे. ऍक्च्युली कसं असतं ना, जेव्हा वेट लॉस करायचं असतं त्यावेळेला आपण एक असतं ते वेट लॉस नाही जरी करायचं असेल तरी सुद्धा किंवा ज्यांना कुणाला वाढवायचं असेल त्यांच्यासाठी सुद्धा आपलं जे 100% मधलं जे 80% पार्ट आहे ना ते पूर्ण डाएट आहे. तर त्या डाएट पार्ट मध्ये असं होतं ना, तुम्ही कुठल्या पद्धतीनं जेवण खाताय, तर ते जेवण असं नाही आहे की फक्त तुम्ही 2 भाकरी चपाती भाजी घेतलाय आणि ते संपवत आहे असं नाही, पण ते माइंडफुलनेस असायला पाहिजे. जसं की मी खातोय ते कसं होतंय, कसं टेस्ट लागतंय, आपण व्यवस्थित लक्ष देऊन त्याच्याकडे खाल्लं पाहिजे.
0: अच्छा,
1: ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण का जेव्हापर्यंत आपण मनाने तिथे नसू ते लागत नाही बॉडीला. आणि सेकंडली तुम्ही म्हणू शकता तुमचं जे झोपताय तुम्ही त्याचं पॅटर्न कसं आहे, कशा पद्धतीने तुम्ही झोपताय, पक्का तुमची 6 तास किंवा 8 तासाची झोप होते की नाही, हे सगळं 80% मध्ये येतं. आणि त्याच्यानंतर तुमचं स्ट्रेस, म्हणजे किती गडबड करून किंवा कशा पद्धतीने तुम्ही ते हँडल करताय, तर हे जे स्ट्रेस जेव्हा ज्या पद्धतीने तुम्ही हँडल करताय त्याच्यासाठी हे जे 20% आहे, जसं की फिजिकल प्रॅक्टिसेस झाले किंवा प्राणायाम, मेडिटेशन, आसनास, हे सगळ्या गोष्टी आहेत ना, ते तुम्हाला ते त्या 20%ला बॅलन्स करायला हेल्प करतं. तर जे मेन आहे जर वेट लॉस करायचंच असेल तर आपल्या पहिल्या डाएटकडे खूप जास्ती लक्ष द्यायला पाहिजे.
0: अच्छा,
1: तर असं आता ते वेट लॉस करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करायचं? पहिली गोष्ट हे आहे की जेवढं होऊ शकतं ते आर्टिफिशियल शुगर बंद केलं पाहिजे. नॅचरल शुगर जे आपल्याला फ्रुट्स आहेत, जसं मँगो झालं किंवा ॲपल झालं, किंवा काही वेळेला खूप जणांना शुगरची जास्ती असं असू शकतं की मला स्वीट्स हवेच आहेत दिवसातून एकदा, तर तुम्ही डेट्सला त्याला रिप्लेस करू शकता. किंवा गुळ जे ब्लॅक किंवा काळं गुळ जे मिळतं त्याच्या एक छोटस एक खाऊ शकता, किंवा ड्रायफ्रुटचे लाडू बनवून ठेवू शकता. त्यामुळे बॉडीमध्ये आयन पण जातं, आपल्या मनाचं आपले टेस्ट बड्स पण सॅटिस्फाय होतात, आणि त्यासोबत कार्बोहायड्रेट जे असतात ना ते शुगरमध्ये कन्वर्ट करतात. तर आपण असं डाएट ठेवलं पाहिजे ना की आपले कार्ब्स कमी असतील. जरी तुम्ही भाकरी वगैरे खात असाल तर खाऊ शकता, पण त्याच्यासोबत तुमची भाजी किंवा सॅलड हे पण असलं पाहिजे त्याच्यासोबत. आणि 20% पण त्याच्यावरती पण लक्ष दिलं पाहिजे, जसं की आपलं एक्सरसाइजेस झालं, काय झालं, प्रॉपरली आपलं स्वेटिंग झालं पाहिजे, त्यामुळे जेवढं पण स्ट्रेस टेन्शन आहे ते पण सगळं रिलीज होतं. ते दोन्हीचं मिक्सचर केल्यामुळे आपल्याला कोणतेही व्याधी नाही होणार, आणि वेट लॉस सुद्धा पटकन होईल, आणि थ्रू योगा सुद्धा डेफिनेटली होईल, सावकाश होईल, पण हे मेंटेन राहील. असं नाही होणार की आपण पटकन 7 किलो एक महिन्यात कमी केलो आणि परत नंतर सोडल्यानंतर वाढला, असं नाही होणार. त्याच्यासाठी जितका सावकाश वेट लॉस होईल ना तेवढं बॉडीला अडॅप्ट होत जाईल.
0: अच्छा,
1: हे टेक्निक
0: असं ऐकून आहोत की सूर्यनमस्कार केल्यामुळं म्हणजे त्याची प्रॅक्टिस केल्यामुळं म्हणजे वेट लॉस तर फास्ट होतो आपला, पण ते थांबवल्यामुळं मग वेट गेन सुद्धा लगेचच होतं असं काही होतं?
1: असं तरी नाही होत, पण एक आहे ना जसं आपल्या बॉडीला ती सवय लावतो आपण, की जसं की तुम्ही दररोज 10 सूर्यनमस्कार घालत असाल, किंवा समजा 108 सूर्यनमस्कारचं तुम्ही टार्गेट ठेवलंय, तुम्ही वेट लॉस करायसाठी ते घालतायत कंटिन्युअस एक महिन्यासाठी, तुमच्या बॉडीला ते अडॅप्ट झालंय की तुम्ही एक महिना करताय आणि एकदमच सोडताय. त्याच्यासोबत तुम्ही ते सोडल्यावरती तुमचं डाएट पण तुम्ही कमी नाही करत आहात, बरोबर? त्यामुळे काय होतं ते आपल्या बॉडीमध्ये जी एनर्जी आहे ती स्टोअर होत चालली आहे, ती जात नाही आहे कोणत्याही जरी, तर ते स्टोअर झालेली काय होणार ते आपल्या बॉडीमधून फॅटच्या थ्रू त्याचं आपल्याला ऑब्झर्व होतं की दिसायला लागतं की आपलं वेट गेन होतंय. पण ते जर तुम्ही कमी करत असाल प्रॅक्टिस, तर त्यावेळेला तुमचं डाएट सुद्धा त्या पद्धतीने कमी झालं पाहिजे, तर वेट गेन नाही होणार. हे दोन्हीचं बॅलन्स आहे.
0: म्हणजे या कारणामुळे आपलं वजन वाढतंय ना, की ते सूर्यनमस्कार बंद केल्यामुळे वाढतं?
1: नाही.
0: म्हणजे एकंदरीत डाएट जो आहे तो खूप महत्वाचा आहे वेट लॉस मध्ये, आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. भले आपण एक्सरसाइज थोडीफार कमी करू, पण जे खाणं पिणं आपलं जे आहे ते योग्य पद्धतीचं खाल्लं
1: पाहिजे.
0: मग काय अशा गोष्टी असाव्यात खाण्यामध्ये जोशना, की जेणेकरून आपल्याला लवकर जरासा रिझल्ट मिळेल किंवा आपली हेल्थ चांगली राहील?
1: पहिली गोष्ट तर आपल्याला जेवढं जमेल तेवढं सॅलेडचं सेवन जास्ती वाढवलं पाहिजे, आणि सॅलेड्स मध्ये तुम्ही काही घेऊ शकता, जसं की जे अकॉर्डिंग टू द म्हणजे जे जे मोसम येतात त्याच्या अकॉर्डिंग जे जे आपल्याला सॅलेड्स मिळतात, किंवा जसं ते काकडी असो गाजर असो, ह्या सगळ्या गोष्टी जितक्या रॉ खाल ना तेवढं जास्ती चांगलं आहे. तुम्ही असं करू शकता की एक मील कम्प्लिटली सॅलेड्सच ठेवू शकता, तर ते सॅलेड्स वेगवेगळ्या पद्धतीचे रेसिपीज बनवून पण खाऊ शकता. त्याच्यावरती तुम्ही डाळिंब घाला किंवा वेगवेगळ्या पद्धतीने खाऊ शकता. आणि सेकंडली तुमच्या बॉडीमध्ये एक तर अँटी जे म्हणतात की जसं कर्ड झालं किंवा दही झालं, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना आपल्या बॉडीमध्ये गेल्या पाहिजे. बटर मिल्क जे ताक म्हणतो आपण, ते प्रोबायोटिक्स आपल्या बॉडीसाठी गरजेचे आहेत. जे पण आपल्या बॉडीमध्ये बॅक्टेरियाज आहेत त्याला फाईट करण्यासाठी किंवा आपली इम्युनिटी सिस्टम वाढवण्यासाठी, हे दोन तरी डेफिनेटली आपल्याला एव्हरीडेच्या फूडच्या हॅबिटमध्ये असलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त फ्रुट्स एक टाइम जर तुम्हाला जमलं तर खाल्लं तर खूप जास्ती बेटर आहे.
0: अच्छा.
1: आणि फोर्थ थिंग आहे की आपण जे खाण्याचं जे टायमिंग आहे, जेवढं जमेल तेवढं सूर्योदयाच्या नंतर आणि सूर्यास्ताच्या पहिला खाल्लं तर खूप जास्ती बेटर आहे. जर तसं जमत नसेल तर तुम्ही असं करू शकता की 7 तुम्ही काही नका खाऊ, ते तिन्ही मील्स जे आहेत ते तुम्ही 7 किंवा 8 आधी संपून घ्या, आणि हे तुमचं स्ट्रिक्ट रुटीन झालं पाहिजे. त्यामुळे काय होतं ना, बॉडीला थोडं रेस्ट मिळतं, आणि त्यामुळे जे पण आपण जे खातोय ना ते व्यवस्थित डायजेस्ट होतं, आपलं मेटाबॉलिक रेट पण चांगलं होतं, त्यासोबत आपल्या बॉडीमध्ये कोणत्याही व्याधी असतील ना त्या पण लवकर लवकर हील होतात आणि ते जातात. तर एक आपण ज्याला इंटरमिडिएट फास्टिंग म्हणतो, जे आता नवीन प्रकार आहे, तो आधीपासूनच ऍक्च्युली आपल्या जे पूर्वजांनी हे आधीच एक रूल केलेत की आपण सूर्यास्ताच्या आधी खाल्लं पाहिजे आणि सूर्योदय झाल्यानंतर आपण जेवलं पाहिजे.
0: हे ऑटोमॅटिकली
1: ट्रेंडी आहे ते. पण आपण इंटरमिडिएट फास्टिंगच्या नावाखाली आपण रात्री कधीही जेवतो आणि सकाळी मग 12-1 आपण ते ब्रंचच्या नावाखाली नाश्ता आणि लंच घेतो, असं नाही केलं पाहिजे. हे बॉडीला सूट नाही होत. आपल्या क्लायमॅटिक इश्यू आपल्या चेंजेसमुळे जे पण आहे त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला जायला पाहिजे. पण काही लोकांना असं होतं की सकाळचं ब्रेकफास्ट नको असतो, पण त्यांनी 2 टाइमचं जेवण तरी व्यवस्थित केलं पाहिजे. किंवा जरी दोन टाइम ते करत असतील सकाळी नाश्ता आणि दुपारचं जेवण, तर रात्रीचं त्यांनी लाईट फलहारने सुद्धा करू शकतात. अशा पद्धतीने हे नॉर्मल राहू शकतं. पण काही लोकांना जर थेरपेटिक म्हणजे काही पण प्रॉब्लेम्स असतील, हेल्थ इश्यूज असतील, जसं की डायबिटीज पेशंटसाठी, त्यांना आपण हे असे स्ट्रिक्टली डाएट नाही घालू शकत.
0: बरोबर,
1: त्यांना त्या त्या टायमिंगमध्ये ते आहार हवेत. तर प्रत्येकाच्या हेल्थच्या अकॉर्डिंग आपण ते डाएट करू शकतो किंवा कोणी पण तुम्ही कन्सल्ट करू शकता चांगल्या डायटिशियन्स ना, तर ते तुम्हाला सांगतील. आता जनरली ही पद्धत तुम्ही वापरू शकता.
0: बरोबर, म्हणजे आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणं आणि आहारामध्ये योग्य त्या गोष्टी घेणं खूप गरजेचं आहे, ज्याच्यामुळे आपलं शरीर जे आहे ते निरोगी राहण्यास मदत होईल आणि आपल्याला वेट लॉस जो करायचा असतो त्याच्यामध्ये खूप फायदा होईल. जोशना, आता शाळेची मुलं आहेत, मग त्यांना जर योग चालू करायचा असेल तर मग काय वयोमर्यादा आहे, म्हणजे कोण स्टार्ट करू शकतं कधीपासून?
1: आपण योग स्टार्ट करायचं तसं म्हणायला गेलं तर आपण 5 वर्षापासून सुद्धा स्टार्ट करू शकतो. पण जास्तीत जास्त 8 वर्षापासून जर आपण स्टार्ट केलं तर जास्ती बरं आहे, का म्हणजे आपलं 5-6 वर्षापर्यंत बाळाचं अजून बॉडीचा ग्रोथ होत असतं, तर त्यावेळेला आपण त्याला डिस्टर्ब नाही केलं पाहिजे. त्यावेळेला आपलं जे मसाज, ऑइल मसाज हे त्यांनी जे खेळत आहे तेच सफिशियंट आहे. पण 8 वर्षानंतर जर ते स्टार्ट केलं तर खूप जास्ती बेटर होईल, कारण का त्यांच्या ग्रोथमध्ये सुद्धा जास्ती हेल्प होईल, कारण का फ्लेक्सिबिलिटी झाली, त्यांची हाईटमध्ये झालं, कॉन्सन्ट्रेशनसाठी झालं, हे सगळं ते करू शकतात. पण म्हणजे आसनचं झालं, पण ते मेडिटेशन कोणत्याही वयापासून करू शकतात. जसं 5 वर्षापासून मेडिटेशन करण्यासाठी आपण शांतच बसायला पाहिजे असं काही नाही आहे. त्याच्यासाठी आपण मंत्र जप झालं किंवा घरामध्ये जेव्हा पूजा करत असतो त्यावेळेला सुद्धा ते बाळाला बसवलं, त्याला ते आध्यात्मिक दृष्टिकोनातून त्याला जरी सांगितलं ना, ते ग्रॅज्युअली ते आपलं इम्बाईब करत असतं, त्यामुळे ते शांत होत जातं. जरी ते किरकिरे होत असेल ना तर ते शांत होतं आणि ते त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जातं. अशा पद्धतीने आपण स्टार्ट करू शकतो.
0: एखादा ऍडवाइस म्हणून काय सांगशील की मुलं जेव्हा म्हणजे आता मेडिटेशनला सुरुवात करतायत, मग आता एखादा मंत्र आपण म्हणायचा आहे म्हणजे तिथून आपण सुरुवात करतोय, तर मग कुठून सुरुवात करावी, कशापासून?
1: एक तर ते विश्वमंत्र आहे जे ओम आहे.
0: बरं,
1: हे ओम इज द बेस्ट. म्हणजे मुलांसाठी आपण शांत बसणं म्हणजे त्यांच्यासाठी खूप पनिशमेंट आहे, तर त्यांना असं शांत बसून तुम्ही फक्त बघा असं नाही होणार, त्यांची असे चुळबुळ सुरू असते, त्यामुळे त्यांना आपण एंगेज केलं पाहिजे. तर त्यांना जरा जोरात चॅन्टिंग साठी गेलं पाहिजे. एक आहे ओमकारचा उच्चार, त्यांनी ऍटलिस्ट अभ्यासाच्या अगोदर ना, बसायच्या अगोदर एक 5 मिनिटं जर ते केले तर खूप जास्ती चांगलं आहे, नाही झालं तर ते 21 राऊंड किंवा 11 राऊंड असे एक राऊंड ठेवू शकतात आणि ते ओमकारचा उच्चार केला पाहिजे. त्यामुळे काय होतात ना, त्यांचं जे पिट्युटरी ग्लँड असतं ते ऍक्टिवेट होतं. त्याच्यात ते कशासाठी, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन साठी खूप जास्ती इम्पॉर्टंट आहे ते ग्लँड. आणि त्याच्यासोबत आपलं मन सुद्धा शांत होतं आणि बाकीचे जेवढे पण न्यूरॉन्स आहेत ते ऍक्टिवेट होतात, त्यामुळे मुलांचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा वाढतं आणि ते जास्ती हेल्पफुल होतं. त्यासोबत तुम्ही त्याला हवं तर भ्रामरी प्राणायाम पण शिकू शकता, ज्याच्यामध्ये आपण हे षण्मुखी मुद्रा लावतो, ज्याच्यामध्ये आपलं कान बंद करून त्याच्यानंतर मकारचा उच्चार करतो.
0: अच्छा,
1: ते सुद्धा करू शकतात. हे दोन हे करू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त आपण त्राटकाला जाऊ शकतो. त्राटकामुळे काय होतं, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन अजून स्ट्रॉंग होतं, विल पॉवर वाढते. त्याच्यासाठी आपण त्राटकासाठी पण जाऊ शकतो. हे 3 प्रॅक्टिसेस जर ते मुलांनी केले तर खूप त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे. त्याच्यासाठी काही वयोमर्यादा नाही आहे, एक्सेप्ट त्यांना त्राटकासाठी जर काहीतरी डोळ्यांचे इश्यूज असतील तर तेवढंच अवॉइड केलं पाहिजे.
0: म्हणजे तेच ना, म्हणजे मुलांना आता मेडिटेशनला वगैरे बसवायचं म्हटलं तर तू सांगितल्यासारखं ती तर शांत बसणारच नाही, आणि त्यांना शांत करायला जाऊन सगळं म्हणजे पॅरेंट्स पण त्याच्यामध्येच एंगेज राहतील.
1: बरोबर,
0: आणि वेळ निघून जाईल. त्यामुळे इथून सुरुवात केलेली बरी, मग जसं म्हणजे ओमचा उच्चार असेल, मग ते एखादं काउंटिंग ठेवून त्यांना तिथून सुरुवात केलेली फार बरी.
1: बरोबर.
0: आणखीन एक प्रश्न विचारायचा, जास्त वय झालेली जी आहेत म्हणजे ओल्ड एज मध्ये पोहोचलेली, म्हणजे 60 वगैरे क्रॉस केलेली, त्यांच्यासाठी असा योग अभ्यास करणं कितपत गरजेचं आहे, का महत्वाचं आहे, करावा की नको?
1: जे म्हणजे जे वयोवृद्ध असतात ना त्यांच्यासाठी हे इम्पॉर्टंट ह्याच्यासाठी आहे ना, त्यांचे जसं की जॉईंट पेन्स होतात, तर त्यामुळे जेव्हा ते मुव्हमेंट करत असतील ना तर त्यांचे ते लूज होतात, त्यामुळे त्यांना त्याचं पेन नाही महसूस होणार.
0: अच्छा,
1: त्यामुळे ते सारखं सूक्ष्म व्यायाम तरी ते केले पाहिजे. त्यांच्यासाठी आपण जसं यंगस्टर्स मध्ये आपण सांगतो ना की त्यांना सूर्यनमस्कार केले पाहिजे, असं नाही होणार. ह्यांच्यासाठी एक सेपरेटली चेअर सूर्यनमस्कार हा प्रकार सुद्धा आहे, जे चेअर वरती बसून सुद्धा ते करू शकतात. त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या व्हेरिएशन आहेत त्यांच्या म्हणजे काय केस स्टडीज असतील, जसं काही लोकांना हात वरती नाही घेता येत, पण त्याच्यामधले 2 तरी स्टेप्स ते करू शकतात. तर तशा पद्धतीने ते करू करू शकतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त ते प्राणायाम जर ते केले तर त्यांचं जे इरिटेशन असेल किंवा ऍजिटेशन जे होत असतं वयाच्या ह्याच्याने किंवा ते चिडचिडापण जे होत असतं ते शांत होत जातात, ते आध्यात्मिक ह्याच्यामध्ये जातात. त्यांना झोप पण त्यांची कमी होते ना, ती पण पूर्णपणे होती. त्याच्यासाठी खूप जास्त हेल्प होतं त्यांना,
0: म्हणजे त्यांना करणं सुद्धा खूप फायद्याचं होतं आणि गरजेचंही आहे. जागतिक योग दिवस आहे, त्यानिमित्त आपण आपल्या लिस्नरना काय मेसेज देऊ?
1: एकच मेसेज आहे की तुम्हाला जितकं तुमच्या दिवसामधून जितका पण टाइम भेटेल, तो 5 मिनिटं असो किंवा इव्हन रात्रीचं झोपते वेळी तुम्हाला झोपायच्या आधी सुद्धा 1-2 मिनिटं जरी मिळाले ना, तरी सुद्धा तुम्ही डोळे बंद करून श्वासाकडे लक्ष द्या. किंवा त्याच्या त्या टायमिंग मध्ये तुमच्या मनामध्ये कोणताही विचार नाही आला पाहिजे आणि तुम्ही पूर्ण फक्त श्वासाकडे लक्ष देताय आणि हे सुरू राहू देत. ग्रॅज्युअली 2 मिनिटाचं 5 मिनिटं होऊ देत, मग हवं तर 10 मिनिटं होऊ देत. त्याच्यानंतर तुम्ही जसं जमेल तसं प्राणायाम आणि मेडिटेशनची साधना करू शकता. आणि ह्याच्या व्यतिरिक्त 1-5 मिनिटं तुम्ही किंवा 10 मिनिटं काढून ना दिवसातला, म्हणजे जेवढं जमेल तेवढं सकाळच्या टायमिंग मध्ये जर झालं तर एक सूर्यनमस्कार, सूक्ष्म व्यायाम आणि थोडस शवासन, एवढंच काफी आहे. एवढं जरी केलं तरी काफी आहे.
0: अच्छा. ज्योत्स्ना, या महत्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी वेळ दिलीस, त्याबद्दल थँक्यू सो मच.
1: थँक्यू. थँक्यू मॅम.
0: आजचा जागतिक योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम ज्यामध्ये आपण ज्योत्स्ना आंबेवाडकर यांना ऐकत होतो. योग बद्दल त्यांनी खूप सारी माहिती आपल्याला दिलेली आहे. कुठल्या वयापासून आपण चालू केला पाहिजे, त्याचे फायदे काय आहेत, प्रकार कोणते आहेत, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या शो मध्ये ऐकल्या. कसा होता आजचा कार्यक्रम मला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रवेणू थोडी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधुनी 90.4 FM KLE कनसु. शुद्ध जल, स्वच्छ जमीन, आरोग्यदायी असू दे संपूर्ण जीवमान. ग्रामीण पेयजल आणि स्वच्छता विभाग कर्नाटक सरकारकडून प्रायोजित मालिकेअंतर्गतचा आपण हा कार्यक्रम ऐकत आहोत. आजचा माझा विषय आहे लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट, म्हणजे द्रव कचऱ्याचं व्यवस्थापन असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि या विषयाची माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत रोहन गुरव, जे असिस्टंट प्रोफेसर आहेत वॉटर अँड लँड मॅनेजमेंट प्रोग्राम, डिपार्टमेंट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग, VTU येथे. गेली 10 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. इंडस्ट्री एक्सपिरियन्समध्ये 2 वर्ष आणि 8 वर्षापासून VTO ते कार्यरत आहेत. रिसर्च एरिया त्यांचा आहे वेस्ट वॉटर मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल वेस्ट मॅनेजमेंट आणि सस्टेनेबल काँक्रीट हा त्यांचा रिसर्च एरिया आहे. आणि याच विषयांवरती त्यांनी 30 इंटरनॅशनल पब्लिकेशन्स केलेले आहेत, तसेच नॅशनल इंटरनॅशनल वर्कशॉप सेमिनार अटेंड केलेले आहेत आणि अरेंजही केलेले आहेत. तर ते आपल्याला अधिकचं मार्गदर्शन करणार आहेत. सर, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: थँक्यू, नमस्कार.
0: तर आजचा आपला विषय आहे लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट, म्हणजे द्रव कचऱ्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करावं या विषयावरती आज आपण बोलणार आहोत. तर सर्वात आधी मी हेच विचारेन की लिक्विड वेस्ट कशाला समजावं आणि त्याचे प्रकार किती आहेत.
1: लिक्विड वेस्ट आणि लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट हे दोन्ही इम्पॉर्टंट फॅक्टर आहेत, इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. ह्या दोन्हींचा आपण अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. लिक्विड वेस्ट म्हणजे आपल्या डे टू डे ॲक्टिव्हिटी करताना जे काही पाण्याचा वापर आपण करतो, त्या पाण्याचा वापर केल्यानंतर जे उरलेलं पाणी आहे, जे सांडपाणी आहे, जे दूषित पाणी आहे, ते जे आपण पर्यावरणामध्ये सोडणार आहे त्याला लिक्विड वेस्ट म्हणतात.
0: बर,
1: त्या वेस्ट म्हणजे नो कन्सर्न व्हॅल्यू, त्याचा पुन्हा वापर आपण करू शकत नाही, म्हणून त्याला वेस्ट म्हटलं जाते. खरं सगळंच लिक्विड वेस्ट हे काय वेस्ट नसतंय, त्याला आपण रिसायकल करू शकतो, त्याला आपण ट्रीट करू शकतो, त्याला पुन्हा त्याचा आपण वापर करू शकतो. आणि कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी मधून लिक्विड वेस्ट जनरेट होते, जर हे डोमेस्टिक लेवल आणि इंडस्ट्री लेवलला हे दोन्ही वेगवेगळे सेक्टर आहेत. डोमेस्टिक लेवलची गोष्ट केली, आपली डे टू डे ऍक्टिव्हिटी दिवसाची सुरुवात पासून दिवसाचा आपण म्हणजे झोपण्या पर्यंत ज्या काही ऍक्टिव्हिटी आपण दिवसभरात करतो, प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी किंवा एक ऍटलिस्ट 80% ऍक्टिव्हिटीसाठी आपण पाण्याचा वापर करतो. त्याच्यामध्ये आपलं आंघोळ करणं आलं, तोंड धुणं आलं, हात धुणं आलं, भांडी घासणं आलं, कपडे धुणं आलं, कार वॉशिंग आलं. सो ह्या सगळ्या डोमेस्टिक ऍक्टिव्हिटी आहेत, ह्या आपण दररोज करत असतो. ह्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीला पाण्याचा वापर केला जातो आणि वापर केल्यानंतर ते पाणी दूषित होतं, ते आपण पर्यावरणामध्ये सोडतो, त्यालाच लिक्विड वेस्ट म्हणतात. आणि इंडस्ट्रियल लेवलला विचार करायचं राहिलं, त्याला आपण इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर म्हणतो किंवा इंडस्ट्रियल लिक्विड वेस्ट म्हणतो, जेणेकरून एक प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करताना पाणी जे लागतंय त्या पाण्याचा वापर करायचा, त्या पाण्याचा वापर केल्यानंतर त्याचं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करताना प्रोसेस करताना प्रोसेस करून झाल्यावर जे दूषित पाणी बाहेर येते ते त्याचे डिफरंट प्रोसेस आणि डिफरंट स्टेप्स असतात, त्याच्यानंतर ते पाणी आपण कलेक्ट करावं, स्टोअर करावं, ट्रीट करावं आणि डिस्पोज करावं. म्हणजे ऍक्टिव्हिटी एखाद्या प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करताना ज्या काही ऍक्टिव्हिटी आहेत, ज्या काही प्रोसेस आहेत, त्या प्रोसेसला जो पाण्याचा वापर आपण करतो ते म्हणजे वॉटर ॲज अ सोर्स. आणि त्या प्रोसेस झाल्यानंतर जे वेस्ट प्रोडक्ट होते म्हणजे एक लिक्विड वेस्ट जे बाहेर पडते ते आपण डिस्चार्ज करायला हवं. सो ते डिस्चार्ज करण्यापूर्वी ते व्यवस्थित कलेक्ट करावं, ते व्यवस्थित स्टोअर करावं, ते व्यवस्थित ट्रीट करावं आणि मग डिस्पोज करावं. सो इट इज इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर. सो मॅनेजमेंट हा एक टर्मिनॉलॉजी आपण ऍड केला आहे, म्हणजे हे लिक्विड वेस्ट झालं, त्याला कसं मॅनेज करावं, कशापासून तयार होत आहे, कसं तयार होत आहे, त्याला कसं आपण हाताळलं पाहिजेत, त्याला कसं स्टोअर केलं पाहिजे, कसं ट्रीट केलं पाहिजे आणि डिस्पोज केलं. सो हा मॅनेजमेंट टर्मिनॉलॉजी आहे, ज्याच्यामध्ये आपण दोन्ही इंडस्ट्रियल वेस्ट वॉटरला मॅनेज कसं करावं, डोमेस्टिक वेस्ट वॉटरला कसं मॅनेज करावं.
0: म्हणजे मुळात त्याचे दोन प्रकार आपण समजू शकतो, त्याच्यामध्ये उपप्रकार आहेत, पण मेनली जे आहे ते डोमेस्टिक आणि इंडस्ट्रियल वेस्ट,
1: येस,
0: तेच मेन प्रकार आहेत. तर याविषयीची जागृती होणं आजही गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं?
1: हो, आजही मला वाटतं की ह्याची खूप जनजागृतीची म्हणजे खूप गरज आहे. आणि पहिला आपण बेसिक फंडामेंटल्स समजून घेतले पाहिजेत. फर्स्ट, व्हॉट इज अ कम्पॅरिझन बिटवीन डोमेस्टिक वेस्ट वॉटर आणि इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर, आणि ह्याचा दुष्परिणाम काय आहे, ह्याचे म्हणजे ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे पॅथोजन्स आहेत, म्हणजे बॅक्टेरिया आहेत, ह्याचा आपल्या हेल्थवरती इफेक्ट होतोय की नाही, त्याचं कसं हाताळलं पाहिजे, त्याला कसं कलेक्ट केलं पाहिजे, कसं स्टोअर केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे.
0: अच्छा.
1: आणि ह्याच्या बरोबरच मला वाटतंय की म्हणजे दुसरी जर कॅटेगरी आपण बघितली तर त्याच्यामध्ये येते रेडिओ ऍक्टिव्ह लिक्विड वेस्ट येते, म्हणजे हे डिफरंट कॅटेगरी झाले. हे दोन मेन भाग सोडून जे सब कॅटेगरी पण म्हणतो ते त्यांच्या प्रोसेस मधून त्यांना नाव दिलेलं आहे. म्हणजे रेडिओ ऍक्टिव्हिटी, जे रेडिओ ऍक्टिव्ह लॅब्स म्हणतो आपण, किंवा काहीतरी न्यूक्लिअर पॉवर प्लांट, म्हणजे न्यूक्लिअर पॉवर प्लांट मधून येणारं पाणी, म्हणजे त्याला न्यूक्लिअर वेस्ट वॉटर म्हटलं जातंय. रेडिओ ऍक्टिव्हिटी करताना किंवा रेडिओ ऍक्टिव्हचे प्रोडक्ट बनवताना किंवा त्या लॅब्स मधून येणारं पाणी त्याला आपण म्हणतो की रेडिओ ऍक्टिव्ह वेस्ट वॉटर. नंतर हॅझार्डस वेस्ट वॉटर, म्हणजे ह्याच्यामध्ये खूप हॅझार्डस पदार्थ आहेत, हॅझार्डस म्हणजे विषाणू आहेत, की त्याला खूप चांगल्या प्रकारे हाताळणं गरजेचं आहे, त्याला हायेस्ट लेवलची ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. नाहीतर ह्याचा पर्यावरणावरती खूप दुष्परिणाम होईल, ह्याचा इम्पॅक्ट जो आहे हा कन्सिस्टंट राहणार. म्हणजे आज तो पदार्थ तुम्ही जर पर्यावरणामध्ये सोडला की इमिडिएट इफेक्ट नाही, म्हणजे याचा लॉंग टर्म इफेक्ट जाणवणार आपल्याला.
0: अच्छा.
1: मग हा हॅझार्डस, ह्याचा हॅझार्डस वेस्ट वॉटर म्हणतो आपण. ह्याच्या व्यतिरिक्त क्लिनिकल वेस्ट वॉटर आणि बायोमेडिकल वेस्ट वॉटर म्हणतो, की जे हॉस्पिटल्समधून जे पाणी येते
0: बरोबर,
1: तोही खूप इम्पॉर्टंट म्हणजे फॅक्टर आहे आणि इम्पॉर्टंट म्हणजे एरिया आहे, की जेणेकरून आपण त्याचाही अभ्यास केला पाहिजे. हे जे वेगवेगळे डिफरंट टाईप ऑफ वेस्ट वॉटर आहेत हे कधीही मिक्स करायचं नाही, कारण प्रत्येकाची पाण्याची प्रॉपर्टी वेगळी आहे, त्याच्यामध्ये असलेले विषाणू वेगळे आहेत, त्याच्यामध्ये असलेले केमिकल कंपोजिशन वेगळं आहे, त्याच्यामध्ये असलेलं बायोलॉजिकल कंपोजिशन वेगळं आहे, त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज वेगळे आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक वेस्ट वॉटरला हे डिफरंट नाव दिलं आहे, की ते त्या वेस्ट वॉटरला आपण आयडेंटिफाय केलं पाहिजेत, त्याचा सोर्सचा अभ्यास केला पाहिजेत, त्याचं कलेक्शन त्या प्रकारे केलं पाहिजेत. म्हणजे प्रत्येकाचे स्टँडर्ड सेट आहेत, की हॉस्पिटल वेस्ट वॉटर आलं की त्याला कुठले कुठले आपण वेगवेगळे स्टेप्स फॉलो करायला पाहिजेत, कलेक्शन कसं करावं, त्याला ट्रीटमेंट कशी द्यावी, नंतर डिस्पोज कसं करावं.
0: मला वाटतं या गोष्टीचं शहरामध्ये तेवढा फारसा असा प्रश्न उद्भवत नसावा कदाचित, कारण प्रत्येक घराला ड्रेनेजची व्यवस्था असते आणि मोठमोठे अपार्टमेंट असतील तर त्यांनी त्या प्रकारची व्यवस्था केलेली असते. आणि इंडस्ट्रीचा जर विचार करू तर त्यांच्याकडे तर प्लांट वगैरे असतातच, तर तिकडं जास्त प्रश्न येत नसावा. पण ग्रामीण भागामध्ये ती जी लोक आहेत म्हणजे असं सोडून देतात ते पाणी, म्हणजे कपडे धुतलेलं असेल, भांडी घासलेलं असेल, ते तर असंच वाहत असतं कुठेही, तर त्यांना थोडीशी जागृतीची गरज असावी.
1: हो, ऍक्च्युली खरं सांगायचं म्हणजे शहरी भागामध्येही अजून खूपशा लोकांना ह्याच्याबद्दल तेवढी इम्पॉर्टन्स माहित नाही
0: आहे. अच्छा.
1: कारण प्रत्येक जण हा विचार करतोय की हे माझं काम नाही आहे. सगळ्यात पहिला आपला जो म्हणजे मुद्दा येतोय किंवा जो प्रश्न येतोय तो म्हणजे मी हा सांडपाण्याचा विचार मी कशाला करू, की हे म्हणजे आपला ग्रामीण भाग असू देत नाही शहरी भाग असू देत, हे प्रत्येकाने आपण आपल्या ऍक्टिव्हिटी पासून तयार केलेलं गेलेलं पाणी आहे.
0: हो ना.
1: निसर्गातून आपल्याला नॉर्मल पाणी आपल्याला मिळतंय, शुद्ध पाणी मिळतंय, त्याचा आपण जेव्हा वापर करतो, पिण्यासाठी वापर करतो, आपल्या डे टू डे ऍक्टिव्हिटीसाठी वापर करतो, आणि इंडस्ट्रीमध्ये इंडस्ट्रियल प्रोसेस म्हणजे एखादं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करायला त्या पाण्याचा वापर करतात. खरं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मॅनमेड आहेत, म्हणजे आपण केल्यानंतरच, आपण एखादी ऍक्टिव्हिटी घडवल्यानंतर ती घडवताना जो पाण्याचा वापर केला जातोय आणि ते घडून झाल्यानंतर जे पाणी तयार होते त्यालाच वेस्ट वॉटर म्हणतात. मग हे वेस्ट वॉटर जेव्हा आपण करताना आणि आपल्या गरजेसाठी आपण त्या ऍक्टिव्हिटी करत असतो, त्याच्यामुळे ते दूषित झाल्यानंतर हेही आपल्या ऍक्टिव्हिटीमुळे तयार झालेलं आहे, ह्याचा वापर कसा करावा, ह्याचं स्टोरेज कसं करावं, ह्याचं ट्रीटमेंट कसं करावं, ह्याचं डिस्पोज कसं करावं, हे आपण विचार केला पाहिजे. हे आपण आता करत नाही आहे. आणि शहरी भागामध्ये जरी आपण विचार केला तरी सगळ्यांकडे आता म्हणजे व्यवस्थित घरं वगैरे आहेत, रस्ते आहेत, कारण आपण हे म्युनिसिपॅलिटी कॉर्पोरेशनचं काम आहे, वेस्ट वॉटर जनरेट करायचं आपलं काम आहे. खरं त्याला कलेक्ट करणं, त्याला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करणं, त्याला एका ठिकाणी होल्ड करणं, ट्रीटमेंट करणं, डिस्पोज करणं हे माझं काम नाही आहे, हे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं काम आहे, हे सरकारचं काम आहे, हे अशी खूपशा लोकांची मेंटॅलिटी आहे. ती मेंटॅलिटी आपण चेंज केलं पाहिजे. आपण स्वतःला मानतो एज्युकेटेड, खरं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अनएज्युकेटेड आहे आणि आपण ओव्हर स्मार्ट आहे, त्याच्यामुळे आपण इथं जनजागृतीची गरज आहे आणि ही आपली आपणच केलेलं हे कारस्थान आहे, आपण त्याला व्यवस्थितपणे हाताळलं पाहिजे, ट्रीटमेंट केलं पाहिजे. हे झालं शहरी भागाचं. ग्रामीण भागाची गोष्ट केली की अजून आता थोडंफार डेव्हलपमेंट, रुरल डेव्हलपमेंट होत आहे, ओपन गटारी आहेत, ओपन ड्रेन्स आहेत, आता ते क्लोज ड्रेन्स होत आहेत. मग त्यांच्यासाठी वेगवेगळे कॉन्सेप्ट आहेत, जिथं आपण म्हणतो की सेप्टिक टँक, त्यांनी सेप्टिक टँकसाठी जावं, टू पीट लॅटरिन म्हणून हा कॉन्सेप्ट आहे, तिथं जावं, म्हणजे ते कॉन्सेप्ट त्यांनी अडॉप्ट केले पाहिजेत. की जेणेकरून ओपन मध्ये जे काही डब्ल्यू म्हणजे आपण जे सकाळची ऍक्टिव्हिटी जे ओपन मध्ये करतात ते सगळं त्यांनी बंद करावं आणि ज्या काही आपल्या हायजिनिक लेवलच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्यांनी अडॉप्ट केल्या पाहिजे. त्याच्यामुळे काय होणार, पर्यावरणामध्ये काही प्रदूषण होणार नाहीये. आणि नंतर जर डिस्पोजल जी काही ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर जे डिस्पोज करायची जे गोष्टी आहेत लिक्विड वेस्ट जे पर्यावरणामध्ये आम्ही डिस्पोज करतो ते चांगल्या प्रकारे ते डिस्पोज करता येईल ह्याची आपण खात्री घेतली पाहिजे. त्याच्यासाठी सेप्टिक टँक, टू पीट लॅटरिन, इको टॉयलेट, स्मार्ट टॉयलेट्स एवढे वेगवेगळे प्रकारचे ऍडव्हान्स म्हणजे गोष्टी आहेत त्या ग्रामीण म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांनी ते अडॉप्ट केल्या पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्टॉर्म वॉटर ड्रेन हा फार मोठा म्हणजे फॅक्टर आहे. स्टॉर्म वॉटर ड्रेन म्हणजे आपलं पावसाचं पाणी
0: बर,
1: नंतर किचन मधून येणारं पाणी, हात धुतल्यानंतर वॉश बेसिनमधून येणारं पाणी, कार वॉशचं पाणी आणि बाकीच्या वॉशिंग ऍक्टिव्हिटीज मधून येणारं पाणी आणि सीवेजचं पाणी म्हणजे सीवेज म्हणजे डब्ल्यू सी मधून येणारं पाणी, ह्या चौघांना पण आपण म्हणजे ह्या ज्या वेगवेगळ्या सोर्सेस आहेत ह्यांना आपण अजिबात मिक्स करता कामा नये. ह्याचं प्रत्येकाचे कॅरेक्टरिस्टिक्स वेगळे आहेत. काही पाणी दूषित असेल म्हणजे सीवेजचं पाणी दूषित मानू आपण, खरं जे स्टॉर्म वॉटर येणार आहे ते एवढं काही दूषित नाही आहे, त्याच्यामध्ये एवढे काही हार्मफुल कीटाणू नाही आहेत म्हणजे दूषित त्याच्यामध्ये विषाणू नाही आहेत, ते काय पर्यावरणाला धोकादायक नाही आहेत. अननेसेसरी आपण हे दोन्ही पाणी मिक्स करता कामा नये. मग आपण काय करतो, एकच ड्रेन आउट ठेवूया. आपलं कॉस्ट म्हणजे इकॉनॉमिकली विचार जर करायला गेला की प्रत्येक ठिकाणाचं आउटलेट प्रत्येक ठिकाणातून येणारं पाणी वेगळ्या प्रकारे त्याला बाहेर काढायचं म्हटलं की जरासं कॉस्ट इन्व्हॉल्वमेंट आहे, म्हणून आपण ते कॉस्ट मिनिमाइज करायला काय करतो, एकच म्हणजे आउटलेट चार, खरं घेऊन जाणारा एकच ट्रान्सपोर्ट मीन्स एकच म्हणजे एकच पाईप. ह्याच्या हे केल्यामुळे काय होतंय, अननेसेसरी आपण जे पाणी दूषित नाही आहे त्याला आपण दूषित करायलोय. म्हणजे सीवेज मधून येणारं पाणी, डब्ल्यू सी मधून येणारं पाणी हे दूषित आहे, खरं रेन वॉटर मधलं येणारं पाणी हे दूषित नाही आहे. ह्या दोन्ही तुम्ही मिक्स केला की क्वांटिटी अननेसेसरी आपण वाढवालोय, ते आपण बाहेर टाकण्या म्हणजे त्याच्याबरोबर मिक्स न करता आपण ते आपल्या घरीच ट्रीट करून आपल्या गार्डनिंगला वापरू शकतो. त्याचे वेगवेगळे म्हणजे हे आहेत, ऍडव्हान्टेजेस आहेत. आपण स्टॉर्म वॉटर जे पावसाचं पाणी आहे त्याला व्यवस्थितपणे जर आपण कलेक्ट केलं, तुम्ही ते होल्डिंग बेसिन म्हणजे छोटीशी टँक घेऊन त्याच्यात स्टोअर करू शकता, तेच पाणी तुम्ही गार्डनिंगसाठी वापरू शकता, नाहीतर तेच पाणी तुम्ही ग्राउंड वॉटर रिचार्ज म्हणू की जिथं बाबा विहिरीच्या पाण्याचा लेवल खूपच खाली आहे, पाणी तुम्हाला सहजासहजी मिळत नाही. हे कशामुळे होत आहे, आपण फक्त ग्राउंड मधून पाणी घेत आहोत, रिचार्ज करत नाही. मग आपण ह्या फॅक्टरमुळे रिचार्ज करू शकतो. मग हे ग्रामीण भागामध्ये मोठ्या लेवलला रिचार्ज होते, तर शहरी भागामध्ये हा फॅक्टर फार इम्पॉर्टंट आहे. म्हणून आता रेसिडेन्शियल हाऊसेस तुम्हाला जर परमिशन पाहिजे असेल तर रेन वॉटर हार्वेस्टिंग कंपल्सरी पाहिजे, त्याचा प्लॅन कंपल्सरी पाहिजे, मगच तुम्ही तुम्हाला घराची परमिशन मिळेल.
0: बरोबर.
1: खरं हे फक्त अप्रुव्हलसाठी न करता प्रत्येकाने ते व्यवस्थित चाललं आहे की नाही, पाणी पावसामध्ये ते रिचार्ज होतो आहे की नाही, हा भाग इम्पॉर्टंट आहे.
0: हो ना,
1: सरकार आपल्याकडून सगळे नियम लागू करत आहे, खरं आपण ऍज अ सिटीजन की किती प्रमाणामध्ये माझ्या घराचं पाणी खरोखर ग्राउंड वॉटर रिचार्जला कॉन्ट्रीब्युट करायलंय, काय ते ड्रेन वॉटर मधूनच बाहेर चाललं आहे, ते सांड पाण्याबरोबर मिक्स होत आहे, हे आपण बघितलं पाहिजे.
0: नक्कीच. मग जेव्हा आपण लिक्विड वेस्ट बद्दल आता बोलतोय तेव्हा म्हणजे सुरुवातीला तर तुम्ही सांगितलं की घरगुती म्हणजे वापरातून जे निर्माण होणारं पाणी आहे म्हणजे वापरल्यानंतरचं ते एक लिक्विड वेस्ट मध्ये येतं, इंडस्ट्रियल वेस्ट आहे, इंडस्ट्रियल लिक्विड वेस्ट आहे, त्याच्याविषयी बोललो. पण त्याच्या व्यतिरिक्त आणखीनही असे काही सोर्सेस आहेत का ज्याच्यामधून हे लिक्विड वेस्ट निर्माण होतं?
1: डोमेस्टिक लिक्विड वेस्टचा जर विचार केला तर आपण जसं आपण लास्ट टाइम म्हणजे थोड्या वेळापूर्वी जे डिस्कशन केलं त्याच्यामध्ये आपलं वॉश बेसिनमधून येणारं पाणी आहे, किचनमधून येणारं पाणी आहे, सीवेजमधून येणारं पाणी आहे, आपलं बाथरूममधून येणारं पाणी आहे म्हणजे सीवेज म्हणजे डब्ल्यू सी म्हणू आपण, त्याच्यानंतर आपलं कार वॉशिंग, फ्लोर वॉशिंग, त्याच्यानंतर गार्डनिंग म्हणा किंवा आणि कुठल्या म्हणजे हायजिनिक लेवल ऍक्टिव्हिटी म्हणजे एक हायजिनिटी मेंटेन करायसाठी जो काही पाण्याचा आपण वापर करतो हे सगळं नंतर वेस्ट मध्ये कन्वर्ट होते, लिक्विड वेस्ट मध्ये कन्वर्ट होते. म्हणजे हा आपला झाला डोमेस्टिक लेवलचे सोर्सेस झाले. कमर्शियल मध्ये घेतलं तर आपलं क्लासरूम क्लिनिंग आलं, ऑफिस क्लिनिंग आलं, स्ट्रीट म्हणजे वॉशिंग आलं, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. त्याच्यानंतर स्टॉर्म वॉटर फ्लश म्हणतो आपण त्याला, म्हणजे पावसाच्या पाण्यामध्ये जेव्हा पहिला पाऊस पडतोय ते पाणी आपण ग्राउंड वॉटर रिचार्ज किंवा आपण विहिरीमध्ये सोडायचं असेल तर ते पण ते सोडायचं नाही, कारण का पहिल्या पावसामध्ये धूळ फार असते, खूपसा तुमचा टेरेस धुळीनी म्हणजे साठला असेल, तो ते आपण वॉश वॉटर म्हणजे ते तुम्ही ड्रेन मध्ये मर्ज करू शकताय, त्याला फर्स्ट वॉश वॉटर म्हणतात. म्हणजे पाऊस पडला जो पहिला पडणारा पाऊस आहे तो पाऊस पडून झाल्यानंतर आपण त्याला वॉशआउट केलं पाहिजे. नंतर कार वॉशिंग आहे, इंडस्ट्रीयल एरियामध्ये घेतलं तर इंडस्ट्रीयल वेस्ट वॉटर आहे. प्रत्येक प्रोसेसमधून, म्हणजे इंडस्ट्रीमधून फक्त प्रोसेस वेस्ट वॉटर येत नाही, तिथे पण हायजिनिक मेंटेन केलं पाहिजेत. हायजीन मेंटेन म्हणजे हायजीन ऍक्टिव्हिटी आपण हाताळल्या पाहिजेत. त्याच्यानंतर तिथे पण तुमचं हाऊसिंग सोसायटी असेल, हाऊसिंग कॉलनी असेल, तिथे कॅन्टीन असेल. म्हणजे एका छोट्याशा इंडस्ट्रीची जरी गोष्ट केली आपण, एक साधी टायर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये टायर मॅन्युफॅक्चरिंग करताना पाण्याचा वापर येणारच आहे, तो इंडस्ट्रीचा झाला. त्याच्याबरोबर तिथं कॅन्टीन असेल, कॅन्टीन येणारं पाणी हे सेपरेट तुम्ही कलेक्ट केलं पाहिजे, सेपरेट ट्रीट केलं पाहिजे. तिकडे पण गार्डनिंगसाठी पाणी वापरणार आपण, फ्लोर क्लिनिंगसाठी आपण वापरणार आहे. त्यामुळे त्या त्या सोर्सचा अभ्यास पहिला केला पाहिजे, पाणी कुठून येत आहे, ते प्रदूषित आहे नाही आहे, आणि ते आपण मिक्स करायचं की नाही करायचं, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे.
0: अच्छा, मग या सगळ्याचा पर्यावरणावरती काय दुष्परिणाम होतो?
1: डोमेस्टिक वेस्ट वॉटर आणि इंडस्ट्रीयल वेस्ट वॉटर जर आपण कम्पेअर केलं तर इंडस्ट्रीयल वेस्ट वॉटरचा इम्पॅक्ट हा एन्व्हायरमेंटवरती खूप आहे. म्हणूनच एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सी, गव्हर्नमेंट एजन्सीज, गव्हर्नमेंट बॉडीज, इंडस्ट्रीयल एन्व्हायरमेंटल ज्या एजन्सीज आहेत त्यांनी हे नॉर्म्स खूपच स्ट्रिक्ट केलेत. त्यांनी सगळ्यात पहिला तुमच्याकडून तुम्हाला विचारतात की तुमचं प्रोडक्शन लाईन काय आहे, तुम्ही काय मॅन्युफॅक्चरिंग करणार आहात. ह्याच्यावरती एवढा रिसर्च झालाय की आता आपल्याकडे सगळा डेटा अवेलेबल आहे. कुठला प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करायलाय त्याचं मॅक्सिमम स्मॉल स्केलमध्ये करत आहात, मीडियम स्केलला करायलाय का लार्ज स्केलला करायलाय, ते झाल्यानंतर तुमचं व्हॉल्युम काय आहे, क्वांटिटी काय आहे, प्रोडक्शन स्केल काय आहे, ह्याचा अभ्यास केल्यानंतर पाण्याचा वापर किती करायलाय, किती प्रमाणामध्ये पाणी प्रोड्यूस म्हणजे वेस्ट वॉटर किती प्रमाणात प्रोड्यूस करायलाय, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, त्याच्यामध्ये फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ते झाल्यानंतर मग त्यांनी त्याचा एक अभ्यास करून त्यांनी कन्क्लुजन काढलंय की एवढं तुमचं ह्या स्केलमध्ये मॅन्युफॅक्चरिंग झालं आणि एवढं क्वांटिटीमध्ये तुम्ही जर पाणी जनरेट करायलाय त्याचे नॉमिनल कॅरेक्टरिस्टिक्स एवढे असणार आहेत. त्याच्यामुळे ट्रीटमेंट प्लांट हे मॅन्डेटरी आहे. ट्रीटमेंट प्लांट झाल्यानंतर एक 9 ते 10 ट्रीटमेंट युनिट्स असतील. प्रत्येक ट्रीटमेंट युनिटला त्यांनी एक डेडलाईन दिलेली आहे, म्हणजे एक फॅक्टर दिलेला आहे, एक बाउंड्री दिलेली आहे की ह्याचे लिमिट्स एवढ्यामध्येच पाहिजेत. पीएच तुमचं 6.5 to 7.5 च्या मध्येच पाहिजे. तुमचं पीएच 11 असेल तर तुम्ही ते 7 घेऊन आलं पाहिजे. तुमचं पाणी ऍसिडिक असेल तुम्ही त्याला न्यूट्रल करा. त्याच्यामध्ये पॅथोजन्स जास्त प्रमाणात असेल तुम्ही ते कमी करून नॉर्मल रेंजमध्ये घेऊन या, जेणेकरून ते पाणी पर्यावरणामध्ये सोडल्यानंतर कुठल्याही प्रकारचा पर्यावरणावरती इफेक्ट होता कामा नये, ऍक्वाटिक लाईफ वरती काही इफेक्ट होता कामा नये, ऍक्वाटिक प्लांट्स म्हणूया आपण त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा परिणाम होता कामा नये, हेल्थ म्हणजे इफेक्ट होता कामा नये, कुठल्याही प्रकारचे तुम्हाला रोग होता कामा नये, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी अभ्यास करून एक लिमिट्स म्हणजे त्याला परमिसेबल लिमिट्स म्हणतो आपण की हे बाउंड्री कंडिशन्स आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे ते कधी पण त्यांनी येतील, कधी पण रॅन्डम चेक करतील, तुमचे हे लिमिट्स त्या रेंज मध्येच पाहिजेत.
0: अच्छा,
1: हे इंडस्ट्रीसाठी झालंय. मग डोमेस्टिकसाठी प्रत्येक घरामध्ये येऊन त्यांनी चेक करणं तर पॉसिबल नाहीये. त्याच्यामुळे कमर्शलाइज पॅटर्न आणि आपलं इंडिव्हिज्युअल हाऊस होल्ड पॅटर्न, मग आपण विचार केला पाहिजेत की मी पाणी व्यवस्थित डिस्चार्ज करायलोय काय, ते व्यवस्थित आपलं सांडपाणी ड्रेनेज सिस्टीम मध्ये जात आहे का, आपली ड्रेनेज लाईन बरोबर आहे का. त्याच्यानंतर मग हे कॉमनली कलेक्ट करून हे सीवेज ट्रीटमेंट प्लांट म्हणजे हे म्युन्सिपल सीवेज ट्रीटमेंट प्लांटला जाते, ते म्युन्सिपल कॉर्पोरेशन त्याचं म्हणजे लुकआउट करते, त्यांनी त्याला मॉनिटर करतात, मेंटेन करतात. त्याच्यामध्ये पण असे डिफरंट ट्रीटमेंट युनिट्स आहेत की जेणेकरून पूर्ण सिटीचं पॉप्युलेशन किंवा एखादी छोटी सिटी असेल तर एखादा सीवेज ट्रीटमेंट प्लांट असेल, खूप मोठी सिटी असेल पॉप्युलेशन जास्त असेल तर सिटीला 2 डिवाईड केलं जाईल, कारण एकाच सगळ्या पूर्ण सिटीचं एकाचकडे पाणी घेऊन येणं थोडं डिफिकल्ट आहे.
0: हो ना,
1: मग मोठी सिटी असेल तर आपण ते डिवाइड करू शकतो, 2 सीवेज ट्रीटमेंट प्लांट करू शकतो. सो हे सगळे ऍक्टिव्हिटी जे आहे ते सरकार मॉनिटर करते. हे कमर्शियल लेवल आणि मोठ्या लेवलला झालं. आणि लहान लेवलला जर आपण मानून चालू तर आपण डायरेक्टली जर हे डिस्चार्ज पर्यावरणामध्ये केलो, म्हणजे मला काही म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या ड्रेनेज सिस्टीममध्ये पाणी सोडायचं नाही आहे, मी असंच सोडेन, त्याच्यामुळे आजूबाजूचा परिसर हा दूषित होणार. तुम्ही पाणी न ट्रीट करता असंच जर पाणी सोडला की तुमचं सॉइल पोल्युशन होणार, तुमचं ग्राउंड वॉटर पोल्युशन होणार, कारण पाणी हे झिरपणार, पाणी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल होत राहणार. पावसामध्ये तुमचं पाणी तुम्ही घाण पाणी सोडालंय, ते पावसाबरोबर रन ऑफ बरोबर म्हणजे आपण जे पावसाचं पाणी म्हणतो जे रस्त्यावरून फ्लो होतं त्याच्याबरोबर फ्लो होऊन कुठेतरी मिळणार आजूबाजूचे लेक पोल्युशन पोल्युट होणार, तुमचं ग्राउंड वॉटर पोल्युशन होणार, तुमचं वेल असेल तर विहिरीचं पाणी तुमचं पोल्युशन होणार. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे प्रॉपर कलेक्ट करणं, प्रॉपर त्याला म्हणजे डायरेक्शन दाखवणं, प्रॉपर स्टोअर करून त्याला ट्रान्सपोर्ट करणं, ट्रीट करणं आणि मग डिस्पोज करणं हे इम्पॉर्टंट आहे.
0: मग या सगळ्या गोष्टींवरती आपलं मॅनेजमेंट कशा पद्धतीनं असावं?
1: लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट जर ह्या गोष्टीवरती थोडंसं आपण जर असं बारकाईने जर विचार केला तर मला वाटतंय प्रोसेस झाल्यानंतर किंवा ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर त्या विषयावरती चर्चा करण्यापेक्षा ती ऍक्टिव्हिटी करताना आणि ती ऍक्टिव्हिटी होण्यापूर्वी
0: अच्छा
1: आपण त्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे आज मला जर माझी गाडी धुवायची असेल तर मी विचार केला पाहिजे, मी ते जर मी ह्याचा विचारच केला नाही म्हणजे मला लिक्विड वेस्ट मॅनेजमेंटबद्दल विचार करायचा नाही आहे, मला पर्यावरणाचा विचार करायचा नाही आहे, तर मी माझ्या पद्धतीने 10 बकेट घेऊन गाडी धुवत बसेन. खरं आपण जर पर्यावरणाचा विचार केला, आपण जर आपल्या पाण्याच्या सोर्सेसचा विचार केला की आपल्याकडे पाण्याचा सोर्स किती अवेलेबल आहे, त्याच्यानंतर मला पाण्याचा पुरेपूर किंवा व्यवस्थित आणि सस्टेनेबली इफेक्टिव्हली पाण्याचा वापर करायचा आहे, त्याच्या जेणेकरून गाडी पण क्लीन झाली पाहिजेत, प्लस दूषित पाण्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे आणि जो व्हॉल्यूम आहे तो पण कमी झाला पाहिजे. मग जर मी 5 बकेटमध्ये जर मी गाडी धुवू शकत असेल तर मी 5 बकेट पाणी वाचवालोय पहिली गोष्ट, म्हणजे पाण्याचा सोर्स मी 5 बकेटनी वाचवालोय, इट इज अ व्हेरी गुड आणि ग्रेट कॉन्ट्रीब्युशन. प्लस 5 बकेट पाणी वापरल्यानंतर जे त्याचं सांडपाणी आहे त्याचं व्हॉल्यूम पण कमी होणार आहे. म्हणजे ह्या 2 गोष्टी आहेत. म्हणून ऍक्टिव्हिटी करताना ऍक्टिव्हिटी करण्यापूर्वी आपण हा विचार केला पाहिजे की खरोखर मी तेवढ्या पाण्याचा वापर करायला केला पाहिजेत का नाही केला पाहिजेत, ते ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर किती प्रमाणात पाणी आपण जनरेट करतो आहे, ते कुठे चाललं आहे, त्याला कसं कलेक्शन करावं, त्याला कसं ट्रीट करावं, आपण आपल्या लेवलला किंवा छोट्याशा स्केलला म्हणू आपण इंडिव्हिज्युअल लेवलला आपण ते ट्रीट करू शकतो का, नाही तर आपण मग त्याला कलेक्ट करून म्युन्सिपॅलिटीच्या ड्रेनमध्ये आपण त्याला आउटलेटमधून पाठवू जेणेकरून मेगा स्केलला ते ट्रीटमेंट त्याचं ट्रीट होईल आणि मग डिस्चार्ज होईल. म्हणजे हे बेस्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसमध्ये येतात. त्याला म्हणतो आपण सोर्स रिडक्शन. म्हणजे काम करायच्या आधी आणि करण्यावेळी आपण ह्या सगळ्या गोष्टी विचार केल्या पाहिजे.
0: ती तर खूप महत्वाचीच गोष्ट आहे की कोणती गोष्ट करण्यापूर्वी आपण जर असा विचार केला तर हे सगळे प्रॉब्लेम्स पुढे जाऊन होणार नाहीत, पण तेवढा विचार जास्तीचा कोण करत बसत नाही आणि असे प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागतात. तर या संदर्भात प्रत्येक नागरिकाची जबाबदारी काय असेल किंवा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन कसं असावं याबद्दल आपण काय मार्गदर्शन करू?
1: प्रत्येक जण ऍक्टिव्हिटी करायच्या आधी आणि करण्यावेळी आणि करून झाल्यावर ह्या 3 म्हणजे फॅक्टरमध्ये आपण पाण्याच्या संदर्भाशी बोलतो आहोत. द्रव्यचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे, वेस्ट वॉटर मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे ह्या विषयावर आपण चर्चा करत आहोत. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा पाण्याचा आपण वापर करेन तो व्यवस्थित करेन, कमीतल्या कमी पाण्याचा वापर करून ती ऍक्टिव्हिटी आपण म्हणजे त्याचं पूर्ण करू, ती ऍक्टिव्हिटी फुलफिल करू. प्लस पाणी वेस्ट जनरेट झाल्यानंतर म्हणजे वेस्ट पाणी जनरेट झाल्यानंतर ते व्यवस्थित कलेक्ट करूया, त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट आपल्या घरच्या लेवलला देऊया आणि मग डिस्पोज करूया. हे जर प्रत्येक जण आपण आपल्या लेवलला केलो तर डेफिनेटली इट इज अ ह्यूज कॉन्ट्रीब्युशन टू द सोसायटी आणि आपलं म्हणजे देशासाठी पण आपण खूपच कॉन्ट्रीब्युशन केल्यासारखं होईल. आणि ह्याला काय जास्त पैसे लागत नाहीत. पाण्याचा वापर फक्त जर पाण्याचा वापर कितपत करावा एवढं जरी आपण केलं तरी 20% आपण कॉस्ट सेव्हिंग करालोय. आणि पाण्याचा वापर कमी करून ती ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर त्याचं व्यवस्थित कलेक्ट करून जर ट्रीट केलं की आणि तुम्ही 30% कॉस्ट सेव्हिंग करायलाय, मग टोटल तुम्ही बघितलं तर 50+30 म्हणजे तुमचं 70-80% ऑलमोस्ट तुम्ही कॉस्ट सेव्हिंग करायलाय. तो त्याच्यामुळे सरकारलाही खूप त्याचा फायदा आहे, कारण फायनली वी आर टॉकिंग अबाउट व्हॉल्यूम. प्रत्येक ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर पाणी किती जनरेट व्हायलंय, जर आपण 10 लिटरच्या ठिकाणी 5 लिटर जर पाणी जनरेट करत असेल तर ते 5 लिटरचं पाणी तुमच्या घरापासून ते सीवेज ट्रीटमेंट प्लांट पोचायला

0: तो तसंच हे जे लिक्विड वेस्ट आहे तेही कमीत कमी निर्माण कसं व्हावं याबद्दलचाही विचार आपण प्रत्येक नागरिकानं केला पाहिजे. म्हणजे याच्या मॅनेजमेंटला थोडासा त्रास होणार नाही मग.
1: येस, बरोबर.
0: मग यामध्ये सुद्धा बेस्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिस आपण काही सांगू शकतो का?
1: बेस्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसमध्ये फर्स्ट इज अ सोर्स रिडक्शन. म्हणजे आपण जसं आपण आता डिस्कस केलेलंच आहे ऑलरेडी, सोर्स रिडक्शन जर आपण केलं तर इट इज अ बेस्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिस. ते व्यवस्थित पाणी तुमचं जे आहे ते कलेक्ट करा. वॉशिंगचं जे पाणी आहे ते सेपरेट कलेक्ट करा, त्याला सेपरेट ट्रीटमेंट तुम्ही घरीच करू शकताय. त्याच्यामध्ये काही दूषित विषाणू नसतात, त्याच्यामध्ये फक्त सिल्ट पार्टिकल असेल किंवा फोम प्रोड्युसिंग एजंट असेल, म्हणजे जे साबणाचा फेस म्हणून तो थोडाफार केमिकल बेस्ड असतोय. त्याला तुम्हाला परत आपल्याकडे दुसरा उपाय आहे, हर्बल प्रोडक्ट तुम्ही वापरा, जेणेकरून फोम प्रोड्यूस जरी झालं त्याच्यामध्ये केमिकल्स नसणार आहेत, ते पण तुम्ही घरी ट्रीट करून तुमच्या गार्डनिंगसाठी पाणी वापरू शकता. आणि जे फर्स्ट रन ऑफ वॉश वॉटर जे म्हणतो, जे रेन वॉटर मधून कलेक्ट झालेलं असतंय, ते पण पाणी तुम्ही गार्डनमध्ये सोडू शकताय. आणि जे उरलेलं जे पाणी आहे, जे थ्रू आउट 3 महिने जो आपला पाऊस पडतोय त्याच्यामधून जे कलेक्ट झालेलं पाणी आहे, तुम्ही ते वेलमध्ये एक स्क्रीन लावून ट्रीट करून तुम्ही सोडू शकताय, जेणेकरून तुमचं विहिरीचं पाण्याचं लेवल वाढेल. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, तुम्ही ते गार्डनिंगसाठी वापरू शकताय किंवा एक होल्डिंग बेसिन करा, त्याच्यामध्ये पाणी कलेक्ट करा, तुम्ही नंतर ते पाणी वापरू शकताय. आणि सिवेजसाठी तुम्ही सेप्टिक टँक इज अ बेस्ट सोल्युशन. सेप्टिक टँक नसेल तुमच्या तुमच्या सिटीमध्ये, जर सिवेज ट्रीटमेंट प्लांट असेल तर ते प्रॉपरली तुमचं ड्रेन आउट व्हायलंय की नाही हे पण बघितलं पाहिजे. त्याचं प्रॉपर इन्स्पेक्शन, प्रॉपर मेंटेनन्स आपण त्याचं केलं पाहिजे.
0: अच्छा, मग जसं तुम्ही आता सांगितलं की आपण घरच्या घरी याच्यावरती ट्रीटमेंट करू शकतो एका लेवलवरती, तर ते कसं करावं?
1: सगळ्यात पहिला आपण त्याला होल्डिंग बेसिन, म्हणजे एक छोटीशी पाण्याची टाकी आपण त्याला कन्स्ट्रक्ट करू शकतो. त्याच्यामध्ये जे आहे वॉश वॉटर, हात धुतलेलं पाणी किंवा बाथरूमचं पाणी किंवा किचनचं पाणी, हे तुम्ही त्याच्यामध्ये होल्ड करायचं. होल्डिंग बेसिनचा अर्थ म्हणजे आपण ठराविक तासांसाठी पाणी होल्ड करायला, म्हणून त्याला होल्डिंग बेसिन म्हटलं जाते. त्याचं एक ऍडव्हान्टेज म्हणजे त्याच्यामध्ये असलेले सिल्ट पार्टिकल जे आहेत ते सगळे खाली बसतील. त्याच्यामध्ये मातीचे कण असतील किंवा आणि कुठले तरी दुसरे डेन्स पार्टिकल असतील, की ज्या छोटे छोटे मातीचे कण, छोटे छोटे असलेले पार्टिकल्स ज्याचं वजन हे जास्त आहे, ते ऍटोमॅटिकली खाली सेटल होतील. म्हणजे इट विल ऍक्ट एज अ सेडिमेंटेशन टँक. आणि जे वरचं पाणी आहे ते 4-5 तासानंतर आपण ते पाणी घेऊन आपण ते झाडांना त्याचा वापर करू शकतो. हे सिम्पल झालं, हे जे होल्डिंग बेसिन कम तुमचं सेडिमेंटेशन टँक झालं. ह्याच्यामुळे तुम्हाला आणि थोडंसं प्युरिफाय करायचं आहे, मग तुम्ही ह्याला थोडं स्क्रीन लावू शकताय. म्हणजे आता किचन मधून आलेलं पाणी, कधी कधी मग छोटे छोटे व्हेजिटेबलचे थोडेसे आपण भाजी वगैरे कट करतो, त्याच्यामधून जर थोडंफार तुमचं जे व्हेजिटेबलचे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत ते पण तुमच्या बरोबर ड्रेन आउट झालेले आहेत, ते तुम्हाला आता काढायचे आहेत, मग तुम्ही तिथं छोटीशी स्क्रीन लावू शकताय, एक मेश लावू शकताय, की जेणेकरून तेही कलेक्ट केलं जाईल. कारण ते सॉलिड पार्टिकल्स आहेत. लिक्विड म्हणजे फक्त लिक्विड, पाण्याबरोबर असलेले छोटे छोटे बारीक कण, त्याच्यावरचे जे फ्लोटिंग डेब्रीज आहेत, कधी कधी प्लास्टिक असेल, कधी कधी छोटे छोटे प्लास्टिकचे तुकडे असतील, पेपरचे तुकडे असतील, हे सगळे आपण काढले पाहिजेत. त्याला आपण फ्लोटिंग डेब्रीज म्हणतो, जे तरंगतात. मग ते काढण्यासाठी एक छोटीशी स्क्रीन लावायची, किंवा तुम्हाला आउटलेटच्या ठिकाणी तुम्ही स्क्रीन लावा, किंवा छोटीशी तुमच्याकडे जाळणी असेल किंवा मेश असेल, तुम्ही ते फ्लोट असलेले पदार्थ तुम्ही काढू शकताय. त्याला तुम्ही सॉलिड वेस्टमध्ये तुम्ही डंप करा. आणि किचनचं वेस्ट वॉटर, ह्याच्यामध्ये तर जे आपण भाजीपाला वॉश करायला जे पाणी वापरतो किंवा भांडी धुवायला वापरतो, ह्याच्यामध्ये जर हर्बल प्रोडक्ट जर वापरला की ह्याला ट्रीटमेंटची सुद्धा गरज नाही आहे. हर्बल प्रोडक्ट जर वापरले आणि तुमचे जे भांडी धुताना किंवा आपलं जे अन्न, आपलं जेवलेलं जे ताटं वाट्या जे आहेत ते तुम्ही डायरेक्टली धुवून ॲज इट इज तुम्ही तुमच्या गार्डनला जरी पाणी सोडलं तरी त्याचा काही दुष्परिणाम होत नाही. उलट त्याच्यामध्ये सगळे मायक्रो न्यूट्रियंट्स असतात, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक सबस्टन्सेस असतात जे खरोखर तुमच्या झाडांना गरजेचे आहेत. झाडांना जेवढं पाहिजे आहे तेवढं त्याच्यातले न्यूट्रियंट्स घेतील, तुमची झाडांची वाढ ही चांगली राहील. परत तुम्हाला एक्स्ट्रा फर्टिलायझर्स द्यायची गरज नाही.
0: अच्छा, म्हणजे ट्रीटमेंट नंतर हे पाणीही आपण इझिली वापरू शकतो.
1: हो, आरामात. किचन वेस्ट वॉटर हे डायरेक्टली तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये एक होल्डिंग बेसिन ठेवून, किंवा कधी कधी जर तुम्ही कुठल्याही प्रकारचे केमिकल्स वापरत नसाल तर डायरेक्टली तुम्ही वापरू शकताय, तुमच्या गार्डनसाठी वापरू शकताय. आणि जे वॉश बेसिन मधून किंवा बाथरूम मधून जे पाणी येते, कधी कधी आपण फिनेल वापरतो, मग ते ऑर्गॅनिक असेल तर ठीक आहे, जर ते केमिकल बेस्ड असेल तर तुम्हाला परत ट्रीटमेंट थोड्या प्रमाणात करावं लागेल. त्याच्यामध्ये थोडे कोॲग्युलंट्स मिळतात, जेणेकरून ॲलम असेल किंवा दुसरे थोडे कोॲग्युलंट्स आहेत, नंतर त्याच्यामध्ये आणि थोडे पेस्टिसाइड्स असतील, ते तुम्हाला थोडेसे त्याच्यातलं प्रमाण कॉन्सन्ट्रेशन कमी करून मग तुम्ही ते गार्डनिंगसाठी वापरू शकताय.

0: शक्यतो आपण केमिकलचा वापर जर हळूहळू घरामध्येच कमी केला तर तुम्ही फक्त सीवेज पाणी तुम्ही म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशनला सोडू शकताय. बाकीच्या ज्या काही ऍक्टिव्हिटी करताना जो पाण्याचा वापर करतो तो पाणी तुम्ही तुमच्या घरातच ट्रीट करू शकताय आणि तेच कॉन्सन्ट्रेशन जास्त असते कम्पेअर टू सीवेज. दोघांचं व्हॉल्यूम तुम्ही जर कम्पेअर केला तर 80% ऍक्टिव्हिटी ह्या बाकीच्या आहेत, म्हणजे किचन मधून येणार, फ्लोर वॉश करणार, हात धुतलेलं पाणी, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आपण वारंवार करत असतो आणि आफ्टर कोरोना आपण जास्त पाण्याचा वापर करायलोय, त्याच्यामुळे आपण हे घरीच ट्रीट करू शकतो. आणि ज्याला खरोखर इंटरेस्ट आहे त्यांनी इतके चांगले ऑर्गॅनिक रिॲक्टर्स आहेत, म्हणजे एरोबिक रिॲक्टर्स म्हणतो आपण बाबा मला, आणि जरा चांगल्या प्रकारात त्याचं ट्रीटमेंट करायचं आहे तर आपण बायो टावर्स किंवा हे ट्रिकलिंग फिल्टर छोट्या प्रमाणामध्ये बायो रिॲक्टर्स हे घरीच तयार करू शकतो. अवेलेबल पण आहेत मार्केटमध्ये छोट्या प्रमाणामध्ये, छोटे छोटे सीवेज ट्रीटमेंट प्लांट पण अवेलेबल आहेत जे पायलट स्केल म्हणतो आपण.
1: अच्छा.
0: की एक 4 लोकांची फॅमिली आहे किंवा 8 लोकांची फॅमिली आहे, मग ते तुमच्या की तुम्ही दिवसभरामध्ये किती पाणी जनरेट करता त्या बेसिसवरती एक छोटंसं ट्रीटमेंट प्लांट तुम्ही तुमच्या घरात बसू शकताय आणि तुम्ही ते पाणी कम्प्लिटली रिसायकल करू शकताय. हा म्हणजे असे ट्रीटमेंट्स एवढे चांगल्या प्रकारात ज्यांना खरोखर कॉस्ट म्हणजे मॅटर करत नाही, थोडासा इनिशियल इन्व्हेस्टमेंट मी करायला जर तयार असेल तर आपण ते पाणी कम्प्लिटली रिसायकल करून पिण्यायोग्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो.
1: एकंदरीत आपणही आपल्याकडून काहीतरी योगदान द्यावं म्हणून या गोष्टीचा विचार करायला हरकत नाही, कारण वन टाइम इन्व्हेस्टमेंट असेल मला वाटतंय, त्यामुळे नक्कीच आपण विचार करू शकतो. एकंदरीत लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट बद्दल आपण खूप सारे ऑप्शन आपल्या श्रोत्यांना दिलेले आहेत की ते घरच्या घरी आपण कुठल्या लेवलला मॅनेज करू शकतो, आणि इंडस्ट्रीयल वेस्ट जे आहे ते तरी गव्हर्नमेंटकडून त्यांनी नॉर्म्स ते पाळायलाच हवेत, त्यामुळे तो फारसा भाग येत नाही. पण घरच्या घरी आपण खूप पाणी वेस्ट करत असतो तर तो खूप मेजर इश्यू होता आता, आणि त्याच्यावरती खूप ऑप्शन आपण दिलेले आहेत. नक्कीच आपले श्रोते याच्यावरती विचार करतील आणि ते अंमलातही आणतील अशी आपण आशा करूया, आणि याच्या विषयासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच.
0: थँक्यू. मी पण वेणुध्वनी केली कनसूसाठी खूप आभारी आहे की त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली आणि माझे काही 2-4 जे मनोगत आहे ते व्यक्त करायला मला परवानगी दिली. थँक्यू सो मच.
1: थँक्यू. शुद्ध जल, स्वच्छ जमीन, आरोग्यदायी असू दे संपूर्ण जीवमान, ग्रामीण पेयजल आणि स्वच्छता विभाग कर्नाटक सरकारकडून प्रायोजित मालिकेअंतर्गतचा कार्यक्रम, आणि ज्यामध्ये आजचा माझा विषय होता द्रव कचऱ्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करावं हा माझा आजचा विषय होता, आणि या विषयावरती बोलत होते रोहन गुरव जे असिस्टंट प्रोफेसर आहेत वॉटर अँड लँड मॅनेजमेंट प्रोग्राम डिपार्टमेंट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग PTU बेळगाव येथे. गेली 10 वर्ष ते तिथं कार्यरत आहेत. त्यांच्याशी मी बोलत होते. कसा होता आजचा कार्यक्रम कळवायला विसरू नका. नंबर आहे 9019904904. मनीषा पुणे येथे एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार. केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर MS शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड K कोड E065. 2025 आणि 2026 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 हून अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि Wi-Fi सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 हून अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ ಬೋನ್ ಮ್ಯಾರೋ ಟ್ರಾನ್ಸ್ಪ್ಲಾಂಟ್ ಕೀಮೋಥೆರಪಿ

6360712326 or just dial 1077.

Radio Tintra,

0: आजच्या महिला जगत या कार्यक्रमामध्ये मनीषरमचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत कविता बागेवाडी यांना. त्यांचं एमबीए पर्यंत शिक्षण झालेलं आहे, कविता लिहिण्याचा त्यांचा छंद आहे आणि कविता ज्या आहेत त्यांच्या त्या आपण आजच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्याकडून ऐकणारच आहोत. पण त्यांच्या शिक्षणाबद्दल, त्यांचं बालपण या सगळ्या गोष्टीही आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. स्वागत करूया त्यांचं. कविता दोनच्या स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार. तुम्ही
0: आज आपण तुमचा जीवन प्रवास, तुमचं शिक्षण, तुमचं बालपण कसं होतं, काय काय होतं त्याबद्दल थोड्याशा गोष्टी डिस्कस करणार आहोत. सुरुवातीतूनच करूया की तुमचं सुरुवातीचं शिक्षण कुठपर्यंत झालं आणि कुठल्या शाळेत झालं.
1: नमस्ते. मी कविता बागेवाडी. मी बॉर्न इन गोट्यातून बोलली. आई टीचर, पती आणि पप्पा अकाउंटंट.

0: चिंता करतो आणि त्यांच्यामुळेच हा सगळा प्रवास जे मी आज आहे ते मी बघू शकलो. माझी आई अगदी टीचर असल्यामुळे तिची जी काही शिकवण होती तीच माझी शिदोरी आहे नक्कीच. आणि तेच घेऊन मी आता पुढे जाईल. एज्युकेशन प्रायमरी एज्युकेशन टू हायस्कूल नंतर महाविद्यालय इंग्लिशमधून हायस्कूल, त्याच्यानंतर एम एल एस सायन्स कॉलेजमधून टू इयर्स पी एस सी केली. मोरकर कॉलेजमध्ये माझा बी बी ए झाला.
1: अच्छा.
0: आणि ट्रॅव्हलिंग इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स नगरमधून माझा एम बी ए झाला. एम बी ए नंतर मी थोडंसं सी ए कडे सुद्धा वाढलं होते. सी एचं एज्युकेशन पूर्ण झालं, आर्टिकलशिप पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर मी माझा वेगळा प्रवास चालू केला. आता मी कर आहे छोटासा एक बिझनेस पण चालू होते मोठा स्पॅरडस म्हणून. तिथे मी क्रोशर आणि मेकिंग हे दोन्हीची वस्तू हँडमेड

0: situation where we are talking Muslim, and I asked that from just a Muslim.
1: Yes. छान वाटलं म्हणजे अगदी थोडक्यात तुम्ही तुमचा प्रवास सांगितलात, पण त्यालाच आपण थोडस स्ट्रेच करूया आता. आणि मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुमचं शिक्षण म्हणजे वनिता विद्यालयामध्ये सुरुवातीचं झालं आणि नंतर तुम्ही आर एन एस कॉलेजला शिफ्ट झाला आणि तिथे

0: किंवा स्वतः काहीतरी बनवावं या गोष्टींकडे वळलात तर असं का?
1: MBA म्हणजे कसं असतं मॅम, मी की MBA शिकवायचा उद्देश काय, शिकायचा उद्देश काय की आम्ही जॉब्स जनरेट करावं, टू बी युअर ओन एंटरप्रेन्युअर, बस हे मुली असते बीबीए मुली. मग ते कसं करायचं हे माझ्या डोक्यात काय नव्हतं, मी काय जॉब करू, मी काय बिझनेस करू. सुरुवात कुठे ना कुठे तर जॉब पासून मिळायला पाहिजे, कारण आपल्याकडे आम्ही जेव्हा

0: बिझनेस करून ज्याच्यामुळे मला पण सॅटिस्फॅक्शन मिळेल, एक म्हणजे नंतर जे मी वाढवणार ते समाजाने कुठेतरी त्याचा उपयोग होईल.
1: बरोबर.
0: त्यामुळे मी ती जेव्हा शोधत होती तेव्हा मला तो प्रश्न, त्या प्रश्नाचं उत्तर मला म्हणजे आई गेल्यानंतर सापडलं.
1: अच्छा.
0: खरं सांगायचं म्हणजे कारण कृषी आणि नीटिंग ऍज अ प्रोफेशन मी चालू केलं ही 2023 पासून. त्याच्या आधी जे काही क्राफ्ट वगैरे असतं ते फक्त क्राफ्ट म्हणून करायचे, पण जेव्हा ती गेली आणि एकदा धक्का दिसला त्या धक्क्यामधून निघायचं कसं हा मला प्रश्न पडलेला. एक दिवस सुतळी होती, सुतळीचा बंडल होता आणि माझ्याकडे एक कृषाची हुक होता. जे हुक होते ते मी बसले, काही माझ्या डोक्यात होतं म्हणून काही मी छोटस एक मॅप केलं आणि ते मॅप कसं पुढे वाढवायचं हे सुद्धा मला माहित होतं. त्यावेळेला मला युट्यूबचं थोडासा हेल्प मिळाली, तिथून मी शिकलं की कसं काय आहे. पोषण म्हणजे पाहिलं लावून काढायचं.

0: घूम जाए सर असम जी चाहे।
1: अच्छा अच्छा
0: तो मोटर्स पैराडाइज मी हा चालू केले।
1: ओके म्हणजे तिच्या आवडतो मला पहिल्यापासून होती
0: ते मी सांगितलं ना अगदी छोटे छोटे काहीतरी आमच्या स्कूलमध्ये जे काही शिकवायचे क्राफ्ट करून हार्डली एक छोटंसं माहीत केलं माझ्या लक्षात आहे पाचवी सहावी मध्ये असताना त्याच्यानंतर माझा तिच्याशी काहीही संबंध नव्हता अजिबात काही नाही आई गेल्यानंतर जेव्हा मी लिटरली माझं

0: بتاعي شكل وجهي على قد ايه من البكلاس وكيف متعلمه ايه
1: انا بنشي سمجاتا
0: زاتستو
1: شان منجا اكمرت تمي جاي كاي شكالاتا دانچاكدا زاتا ہے تي سودون پن منجا आयुष्यातलं कसं जगावं त्यांच्या अनुभवातूनही तुम्हाला शिकायला मिळालं आणि सोबत ज्या काही लेडीज येत असतील जे काही ग्रुप तुमचा असेल त्यांचे वेगवेगळे अनुभव ऐकून आपल्याला शिकायला म्हणजे जी आपली कला आहे ते तर आपण शिकतो त्याच्यासोबत डेली आपलं जे आयुष्य आहे आपलं जे जीवन आहे ते चांगल्या पद्धतीनं कसं जगावं त्याचाही अनुभव छान पद्धतीनं घेतला जातो. मग नितीनचा प्रवास तर तुम्ही सांगितलात, मग याच्यामध्ये आता फ्युचर कसं बघता तुम्ही, म्हणजे काय प्लॅनिंग्स आहेत
0: आता?

puso pequeño. Te no tenía más en el que puso, puso para tener. Ahora se me tiene una pura casa de hacer eso de su mente. Pinche Kai Exhibitions Village, Bunaichi, Kashi Bunaichi, Kai Terels, Atata Chausuban Chakam Salvaje. Ver. Y un Han Dress Paradise, y as an individual con casa me va a mi chate, plus un che se va a un grupo de ahí, a tu clase me va a mi. Tencha Burobrani, y Katra casa va a mi chate. Ha salvanza que es mi salvo, Sadecha. Tencha Shivanan, क्लासेस घ्यावं मी फोन मनात होतं खरं कसं जायचं हे मला माहित नव्हतं ते मॅडमच्या ह्याच्यामुळे सुद्धा झालं जा पुढे मी तुला शिकवते शिकवते सुद्धा मी शिकवायचं कसं हे सुद्धा सांगते

असं आपलं डिझाईन तयार करू शकतो, प्रिफिट करू शकतो, ह्याची मागचं त्यांनी दाखवतात, क्लासेस दाखवतात कशी घ्यायची. सेम आयुष्यात अशा आहेत, एक डायरेक्शन दाखवणाऱ्या ते गुणतार आहेत, आणि ते कधीही मला अवेलेबल कसलाही प्रश्न पडला

0: शिकायत ती डिस्पॅच करायचा मला उद्देश आहे. मग करत करत जाऊन बायका अशा असतात त्यांना शिकायचं आहे, ज्यांना स्वतः काहीतरी करायचं आहे. त्यांच्या पायावर एक काम जाऊन त्यांच्या पाठवर चालून त्यांच्या मनामध्ये कितीतरी बायकांना मुलींना सक्षम करतात. मला पुढील प्रयास घेऊन घ्यायचं
1: छान,
0: कारण त्याच्याशिवाय मी एकटी करते म्हणून गेलो तर मला खूप उशीर लागली. सगळेजण मिळून करिया म्हणाला ना तर कदाचित मी लवकर आपलं दुवे गाठू शकतो.
1: नक्कीच कविता, ती गोष्ट खूप महत्वाची आहे, कारण एकटं करणं आणि सगळ्यांना सोबत घेऊन करणं खूप मोठा फरक त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. कारण जेव्हा सगळे सोबत असतात तेव्हा ते लवकरही होतं आणि आपल्या सोबत चार लोकांची प्रगती होते किंवा ती स्वतःच्या पायावर उभी राहतात त्याचं एक समाधान आपल्याला एक वेगळं असतं. आणि त्याच्याशिवाय म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं सुख मला वाटतं कुठलंच नसणार आहे त्या गोष्टीशिवाय.
0: लवकर

तुमच्या कवितांचा प्रवास जाणून घेऊया. नावासारखं काही कविता आहेत आणि नाव तुमचं कविताच आहे. तर कविता लिहिण्याचा छंद तुम्हाला कसा काय लागला?

0: आता ती हे सगळं जपून ठेवली होती की तू मला जसं मिळाली तसं मी घेऊन गेले. महाराणा प्रताप इतिहासी प्रतापशाली शौर्यवान और बलशाली कोणी स्वाभिमानी राणा बना तो वो सिर्फ राणा प्रताप बना. पन्नादाई की छाया में कोई अभिमानी शीश पला दुश्मनों की शीश झुका के जिसने वो राणा प्रताप बना. जंगल रंगन फिरता था वो पर दुश्मन के आगे कभी ना झुकता था वो. चेतक ने उसका साथ न छोड़ा राणा के वैरियों को चेतक ने भी मारा. चेतक पर होते सवार के दुश्मन को वार देखा ये क्या ये कुछ भी नहीं तुझसा प्रतापशाली राणा और कोई नहीं. हिंदुओं की आन हेतु राजपुतों की शान हेतु हिंदुस्तान की जान हेतु हमारे भगवान के समान है.
1: म्हणजे सातवीत असताना ही एवढी छान कविता लिहिणं म्हणजे ते खूप मोठी गोष्ट आहे खरं. कारण एका एज वरती जाऊन आपण थोड्याशा मॅच्युअर कविता वगैरे अशा लिहू शकतो पण त्यावेळेस सुद्धा खूप चांगली शब्दरचना केलेली आहे.
0: कसं होतं माझी आई शिक्षिका त्यामुळे ती कायम माझ्यासाठी बुक्स वगैरे हे आणायचीच. मला वाचन कर तू वाचत राहा हे तिचं कायम व्हायचं.
1: अच्छा
0: मग आम्ही

अरे बाप रे, अक्सर मी फर्स्ट टाइम लायब्ररी मध्ये गेलो तर मी फिफ्थ स्टँडर्ड होते, 10 वर्ष संपते फिफ्थ मध्ये जाणार. त्यावेळेला मला म्हणजे पप्पा लायब्ररीला इंट्रोड्यूस केलं. मग असं आहे की आपली लायब्ररीमध्ये आम्ही बुक्स घेऊन जाऊ शकत नाही, त्याला मला समजत होतं इंग्लिश आहे आणि मी फक्त 10 वर्षाची. तर तुम्ही म्हणाले की आम्ही घेऊ शकत नाही. तर एक क्षीर सागर

0: म्हणजे साहित्य साहित्यिक लोकांना जेव्हा आपण भेटतो तेव्हा त्यांचा वाचनाचा प्रवास हा असतोच असतो, आणि वाचन असल्यामुळेच त्यांनी लिहू शकतात इझिली असं एक समीकरण जोडलं जातं. तर ते कितपत खरं आहे, म्हणजे तुम्हाला तसंच वाटतं का की हे असणं गरजेचंच आहे?
1: खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं की जे वाचेल तोच वाचेल, त्याच्याशिवाय आपल्याला पुढं वाट नाही. कसला वाचन आता हे थोडं कॉन्ट्राडिक्टरी होईल, पण जे वाचू शकत नाही तेही खूप चांगले साहित्यकार झालेले आहेत.
0: होय ना,
1: त्या पूर्ण अशिक्षित

0: ज्या कविता आहेत त्या कोणत्या प्रकारच्या आहेत जास्त?
1: आता तुम्ही कस चांगल्या छोट्या छोट्या नोंद कवित आहेत, काहीतरी बोध देणारे प्रसंग अनुसार लिहिलेल्या गोष्टी आहेत, अशा छोट्या छोट्या कवित आहेत. आता काय प्रसंग येतो, एखादा दिवस येतो, त्या दिवसावर काहीतरी असं वाटलं की मी आज लिहावं तर तुम्ही लिहिते.
0: पर्टिक्युलर एखादा असा कोणता विषय जो तुम्हाला खूप आवडतो आणि त्याच्यावरती लिहायला तुम्हाला कधी आवडेल
1: असा कोणता सांग? ज्या वेळेला ज्या मनात जी टॉपिक येतो त्या टॉपिकवर
0: बरं
1: असं पर्टिक्युलरली रोमॅन्टिक असणार मी हास्य सुनार असं
0: कोणत्या.
1: आता आम्ही बोलता बोलता मला काहीतरी सुचलं, थोडं ब्रेक घेऊन जर मला असं वाटलं की मी ते काहीतरी लिहू शकते तर मी लिहायचे विषय लिहिते.
0: अच्छा,
1: नंतर आता तुम्ही एकदा काय होतंय समोरून कोणतं सांगतो की हा विषय थोडा छान नाही, मग तो विषय म्हणजे डोक्यात राहून बसतो. त्या विषयावर विचार करता करता करता मग त्यांना शब्द सुचत जातात.
0: बर,
1: त्या शब्दांना कुठल्या प्रकारे घालता येतं हे बघतो.
0: छान. तर तुमच्या लेखनातले एका दुसरी कविता जी आमच्या आलीस ना आपण ऐकू.
1: छोट्या छोट्या मुलांच्या भेटी मी आता रिसेंटली लिहिले होते.
0: बर,
1: इंग्लिश मध्ये आहे, हिंदी मध्ये आहे. माझ्या मुलाच्या आता 15 ऑगस्ट जे झालं तर त्यांच्या टीचर म्हणाले की याचा तुम्ही काहीतरी करून घ्या. तर काय द्यायचं त्याला, कारण तो लहान आहे 6 वर्षाचा.

0: Yüce Sen, kuş her yerde Hindistan, hem de çiğnenin misafiri, baharatın kikarı kikarı.
1: Çan. म्हणजे अशा कोणत्याही विषयाच्या कविता तुम्ही इझिली लिहू शकता असं काही पर्टिक्युलर विषय असा कोणता नाहीये.
0: आणि ही कविता लिहिताना म्हणजे कसं होतं, आपल्या मुलांना आपल्या देशबद्दल एक प्रेम कसं हवं ते वाढावं. ह्या छोट्या मुलापासून जर मी सांगितलं की आमचा देश आहे त्याच्यासाठी मी झटायला पाहिजे, त्याच्यासाठी मी काम करायला पाहिजे, तरच त्या पुढे जाऊन आपल्या देशासाठी काय करू शकतो याचा विचार करतो.
1: नक्कीच
0: ह्या विषयाने ही कविता त्यांना अशी लिहून दिली.
1: छान. मग वाचनामध्ये अशी कोणती पुस्तकं म्हणा किंवा कोणत्या टाईपचं वाचन तुम्हाला जास्त आवडतं, म्हणजे असं ना आता काहींना आत्मकथा वाचणं आवडतं जास्त किंवा एखाद्यांना हिस्टॉरिकल काहीतरी वाचायला आवडतं, तर अशा पद्धतीचं काही.
0: मला ऍडव्हेंचर बुक्स खूप आवडतात.
1: अच्छा.
0: ऍडव्हेंचर, क्राईम फाईल्स, सस्पेन्स, थ्रिलर, म्हणजे प्रत्येक पेज तो बुक कसं म्हणजे पेज तर मी राहत म्हणतात की तसं, तर अशा ज्या नॉवेल्स आहेत ते मला भयंकर आवडतात. त्याच्यामध्ये माझे सगळ्यात फेवरेट ऑथर मेड लाईटन, नंतर कॅरलिन किंग, आताचे जे रिसेंट आहेत ते पण खूप छान आहेत, चेतन भगत आहे, रविंदर सिंग,

0: che sono le chance in chance e si vive un segreto fix una stessa ma di fare history
1: ok तुम्ही छोट्या छोट्या स्टोरीज पण लिहिलाय म्हणून मी वाचले तर त्या कशा पद्धतीच्या आहेत आणि त्याच्यातली एका दुसरी आपण आपल्या लिस्टमध्ये ऐकू शकतो का
0: ओके मी आतापर्यंत शॉर्ट स्टोरीज

0: असं आर्मीमध्ये गेला, त्याच्यानंतर मी काय झालं, पण कसं एक त्याच्या खेळी त्या बापाला त्याच्या त्याची आठवण येते, ते सगळं संदर्भ जगून गेलेली ही एक छोटीशी स्टोरी.
1: ओके छान, म्हणजे हे जे संदर्भ जेव्हा ऐकले तेव्हा खूप छान वाटतं, म्हणजे स्टोरी तेवढीच इंटरेस्टिंग असणार आहे याच्या शंकाच नाही.
0: आणि द लास्ट लेटर हे जरासं थ्रिलर आहे,
1: बर
0: जरा हॉरर टच आहे मला. कसं तीन फ्रेंड्सची एक छोटीशी स्टोरी, कसं आपलं कर्म आपल्या समोर येतात आणि कसं ते आपल्याला घेऊन जातात कळत नकळत, ह्याच्यावरची एक छोटीशी स्टोरी आहे.
1: ओके,
0: आता पण मला सगळ्यात जास्त आवडणारी ही द लास्ट लेटर ही स्टोरी खूप आवडते.
1: अच्छा, ओके, म्हणजे अशा पद्धतीने या स्टोरी लिहिण्याचा तुमचा प्रवास आहे.
0: होय,
1: मी जसं म्हटलंय की संदर्भच इतका छान वाटला ऐकताना की स्टोरी तेवढीच इंटरेस्टिंग असणार आहे, आणि अशाच तुमच्या अनेक स्टोऱ्या तुम्ही लिहाव्यात आणि आमच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये त्या प्रेझेंट कराव्यात असं मी म्हणेन. पण हा जो लिखाणाचा प्रवास आहे तुमचा, तो खूप छान आहे, आणि याला घेऊन आता पुढे काही म्हणजे बुक वगैरे पब्लिश करायचं किंवा अशा दृष्टिकोनातून काही विचार चाललाय?
0: जरा कलेक्शन मोठं झालं की नक्की अप्रोच करायचं माझी इच्छा आहे.

0: आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ञ डॉक्टरांकडून दिले जाते. केएलबीएम अंगणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलबीएम अंगणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831248626.
1: One life and

0: Cliff. It is the biggest lifestyle station in town.
1: महेश्वर अंध मुला मुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 2027 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वैद्यकीय शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ, पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषधोपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतो. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुले आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्मदाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नासह जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.
2: Suburbia, KLE Physiotherapy College, ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀರು ಬರುವ ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್. ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ. ಬಿಪಿಟಿ ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ. KLE Physiotherapy College, Suburbia. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218. ವೆಬ್ಸೈಟ್ kcpd.com.edu.in. KLE ಸಂಸ್ಥೆ ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ.

0: कॅन्सर हॉस्पिटलमध्ये वगैरे मिळेगा.
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली होतो.
0: उत्तर कर्नाटकामध्ये बेळगावमध्ये तज्ञांनी अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केली डॉक्टर प्रभाकर कोळी हॉस्पिटल आणि MRCच्या पाठीमध्ये नेहरूनगर बेळगाव येते.
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आयुष्याचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल डॉक्टर सिंग केमोथेरपी हेमोटो ऑन्कॉलॉजी बोन मॅरो ट्रान्सप्लांट
0: रोबोटिक सर्जरी पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सरवरील उपचार.
1: आमचा पत्ता केलीस डॉक्टर प्रभाकर कोळी हॉस्पिटल आणि MRCच्या पाठीमध्ये केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव येते.
0: फोन नंबर 0831355500 आणि 247377.
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते.

निरोगी शरीर आणि प्रसन्न मनासाठी योग हा सर्वोत्तम उपाय आहे. योगातून मिळणारी शांती ही जीवनातील खरी संपत्ती आहे. आणि म्हणूनच जागतिक योग दिनानिमित्त केली बनवून घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक विशेष प्रोग्राम, जो असेल रोज सकाळी 9 वाजता आणि रिपीट ब्रॉडकास्ट असेल संध्याकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला अजिबात विसरू नका, जागतिक योग दिनानिमित्त विशेष प्रोग्राम ही आहे केली बनवून.

केली विश्वनाथपती दंत महाविद्यालय बेळगाव येथे जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळरेषित करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा मोठेपणा दूर करणे आणि बरेच काही. त्या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथपती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 0831 4703 62 आणि 9444.

आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ञ डॉक्टरांकडून दिले जाते. केएलबीएम अंगणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलबीएम अंगणवाडी.

1 life, and

योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलबीएम कंगवणे आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831248626.

26 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव. केसीबी कोड E036 आणि कॉमेट के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस, कम्प्युटर सायन्स.

जिंदगी है, सक्सेस जिंदगी है।

0: सर्व हॉस्पिटल वगैरे वेगळा.
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली होतो.
0: उत्तर कर्नाटकामध्ये बेळगावचे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केली डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRCच्या पाठीमध्ये नेहरू नगर बेळगाव येतो.
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचे किरण केली कॅन्सर हॉस्पिटल
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल डॉक्टर सेम केमोथेरपी हेमटो ऑन्कॉलॉजी बोन मॅरो ट्रान्सप्लांट
0: रोबोटिक सर्जरी पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सरवरील उपचार.
1: आमचा पत्ता केली डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRCच्या पाठीमध्ये केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येतो.
0: फोन नंबर 0831355500 आणि 247377.
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते. केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एकमेक रोड बसवंतपूरची बेळगावमध्ये अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पसमध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे की फार्म फार्म एम फार्म PhD फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्य 100 अधिक वर्षांची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ बसवर सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि माहिती केंद्र आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा आधुनिक वसतिगृह आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक एक रेसिडेंट आणि NIRO प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0312471399 आणि 9740639702. वेबसाईट आहे www.nirogyaarogya.com.

0: Johnny,
1: don't be a Johnny.

you, baby. Thank you. Johnny.

Yeah.

शहापूर बेळगाव। फोन नंबर 0831248686।

7 6 0 4 7 7 9 Site office Ambika Platinum Ambika 1 Life 1 Care Jitay Mara.

I want you.

0: शैली विश्वनाथपट्टी दंत महाविद्यालय बेळगाव येथे जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. त्या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथपट्टी दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 0831-247-0362 आणि 944-899-8331.
1: Chikodia KLE College of Engineering and Technology KLECET 2026 ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭ.

0: ಬಸ್ತು ಸೌಲಭ್ಯವಿದೆ. ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ನಿಯಮಗಳ ಅನ್ವಯ ಪ್ರವೇಶಾತಿ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಸಿಟಿ ಕೋಡ್ 167. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 9483047719 ಅಥವಾ www.klncct.edu.in ಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ. ಸಿಬ್ಬಂದಿಯ KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡಿರುವ ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್. ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ. ಬಿಪಿಜಿ ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ. KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660355218. ವೆಬ್ಸೈಟ್ kcpd.kaveri.edu.in. KLE ಸಂಸ್ಥೆ ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ.
1: ಮಹೇಶ್ವರಿ ಅಂಧ ಮುಲಾ ಮುಲಿಂಚ್ಯಾ ಶಾಳೆಮಧ್ಯೆ 2026 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते दहावी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वैद्यकीय शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ, पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषधोपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% होतो. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्मदाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साईज 4 फोटो, स्टॅम्प साईज 4 फोटो, उत्पन्नासह जातीचा दाखला, रहिवासी दाखला आणि वडील आणि विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595. निरोगी शरीर आणि प्रसन्न मनासाठी योग हा सर्वोत्तम उपाय आहे. योगातून मिळणारी शांती ही जीवनातील खरी संपत्ती आहे. आणि म्हणूनच जागतिक योग दिनानिमित्त केली गुणगुणी घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक विशेष प्रोग्राम, जो असेल रोज सकाळी 9 वाजता आणि रिपीट ब्रॉडकास्ट असेल संध्याकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला अजिबात विसरू नका, जागतिक योग दिनानिमित्त विशेष प्रोग्राम ही आहे केली गुणगुणी.

स्पर्क में कदा तो अनुभवने 90.4 FM KLE जागतिक योग दिनानिमित्त असा विशेष कार्यक्रम घेऊन आलो मनुष्य तुमच्या सोबत आहे. आज आपण बघणार आहोत ज्योत्स्ना आंबेवाडकर यांना. तिने वयाच्या 12 वर्षीपासून योग अभ्यास सुरू केला आहे आणि आता गेली 8 वर्ष ती योग शिकवते. तिने मास्टरिंग योगा थेरपी केलेली आहे. यांनी क्लिनिकल सायकोलॉजी झाली. त्यासोबत सध्या PhD तिची सुरू आहे तिची योगामध्ये. सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ कर्नाटकामध्ये असिस्टंट प्रोफेसर आणि योगा इन्स्ट्रक्टर म्हणून ते कार्यरत आहे. ज्योत्स्ना बोलण्याच्या स्टुडिओ मध्ये स्वागत आहे. आज आपण जागतिक योग दिनानिमित्त बोलणार आहे, तर सुरुवात तिथूनच करूया की हा जो दिवस आहे आजचा तो आपण का

बरोबर म्हणजे 21 जून हा वर्षातला पूर्ण सर्वात मोठा दिवस आहे आणि त्यामुळे हा दिवस निवडला गेलाय. ह्यावेळी सूर्य जास्त वेळ पृथ्वीवर राहतो आणि योग अभ्यास वगैरे करण्यासाठी थोडं अनुकूल पण असते, त्यामुळे हा निवडला गेला. तर योग

फायदे आपल्या शरीराला होतात जे आपल्याला कदाचित पटकन दिसून नाहीये ना, पण ते कालांतरानं आपल्या लक्षात येतीलच. म्हणजे इंटरनल बॉडी जी आपली आहे ती चांगली करते योगाभ्यासामुळे. पण आता ज्योष्णा, मला वाटतं की सगळ्यांना असे इन्स्टंट रिझल्ट हवे असतात आणि खूप सारं ही इंडस्ट्री खूप मोठी आहे, त्याच्यामध्ये बरेच प्रकारे एक्सरसाइज घेतली जाते, वेगवेगळे प्रकार आहेत. मग कम्पेअर टू दॅट कसं आपण म्हणजे योगला समोर आलो आणि काय केलं पाहिजे किंवा काय

म्हणजे एकंदरीत डाएट जो आहे तो खूप महत्वाचा आहे वेट लॉस मध्ये, आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. भले आपण एक्सरसाइज थोडीफार कमी करू पण जे खाणं पुन्हा आपलं जे आहे ते योग्य पद्धतीचं खाणं पाहिजे. मग काय अशा गोष्टी असाव्यात खाण्यामध्ये जेणेकरून आपल्याला लवकर जरासा रिझल्ट मिळेल किंवा आपली हेल्थ चांगली राहील?

पाण्यावर नियंत्रण ठेवणं आहारामध्ये योग्य त्या गोष्टी घेणं खूप गरजेचं आहे, ज्याच्यामुळे आपलं शरीर जे आहे ते निरोगी राहण्यास मदत होईल आणि आपल्याला वेट लॉस करायचा असतो त्याच्यामध्ये खूप फायदा होईल. जोशी, आता शाळेची मुलं आहेत, मग त्यांना जर योग चालू करायचा असेल तर मग काय वयोमर्यादा आहे, म्हणजे कोण स्टार्ट करू शकतं कधीपासून?

0: तर ते शांत होतं आणि ते त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जातं. अशा पद्धतीने आपण स्टार्ट करू शकतो.
1: तर ऍडवाइस म्हणून काय सांगशील की मुलं जेव्हा म्हणजे आता मेडिटेशनला सुरुवात करतायत, मग आता एखादा मंत्र आपण म्हणायचा आहे म्हणजे तिथून आपण सुरुवात करतोय, तर मग कुठून सुरुवात करावी कशापासून?

मात्र शांत बसणार असतो आणि त्यांना शांत करायला जाऊन सगळं म्हणजे पॅरेंट्स पण त्याच्यामध्येच एंगेज राहतील आणि वेळ निघून जाईल. त्यामुळे इथून सुरुवात केली मी बरी मग जसं म्हणजे ओमचा उच्चार असेल मग एखादं काउंटिंग ठेवून त्यांना तिथून सुरुवात केली मी फार बरी. आणखीन एक प्रश्न विचारायचा, जास्त वेळ झालेली जे आहेत म्हणजे ओल्ड एज मध्ये पोहोचलेली म्हणजे 60 वगैरे क्रॉस केलेली, त्यांच्यासाठी असं योगाभ्यास करणं कितपत गरजेचं आहे का, महत्वाचं आहे, करावा की नको?

सर जागतिक योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम ज्यामध्ये आपण घोषणा आंबेवाडकर यांना ऐकत होतो. योगबद्दल त्यांनी खूप सारी माहिती आपल्याला दिलेली आहे. कुठल्या वयापासून आपण चालू केला पाहिजे, त्याचे फायदे काय आहेत, प्रकार कोणते आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या शो मध्ये ऐकल्या. कसं होतं आजचं

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।